दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडसं, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज पुंजवर्णा करकमल दृतेष्टा वीती उमांगुजाता

श्रोते हो आता ऐकूया संत सोहिराबाईंची भक्तिरचना. संगीत आहे विमल लुकतुके यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आजचं नक्षत्र आहे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र। क्रांती सूर्य श्री बिरसा मुंडा यांचा आज पुण्यदिन आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। मानस पूजेविषयी आपण जाणून घेऊयात। मानस पूजेत सचेतन सद्गुरु मनःपटलावर आणून नित्य नियमाने त्यांची मानस पूजा केली तर सद्गुरु संवादही करू लागतील आणि तेव्हापासून साधकाला अचूक मार्गदर्शनही होऊ लागेल। अहम ब्रह्मास्मी असं अध्यात्मशास्त्र सांगतं, याचा अर्थ मी ब्रह्मस्वरूप आहे। इथे मी याचा अर्थ मानवी शरीर असा नाही, मी म्हणजे सचेतन शरीराचं नियंत्रण करणारा आत्मा आहे। आत्मा आणि परमात्मा ही भिन्न स्वरूपं नाहीत। आत्मा किंवा परमात्मा निर्गुण निराकार असल्याने भगवंताचं प्रातिनिधिक स्वरूप म्हणजेच आपले सद्गुरु। साधकाला सद्गुरूंचा अनुग्रह झाला म्हणजे सद्गुरु सूक्ष्म रूपाने साधकाजवळच असतात, साधकाच्या हृदयात त्यांची वस्ती असते। हे वायुसूत हनुमानाने आपली छाती फाडून हृदयातल्या प्रभू रामचंद्रांची मूर्ती सीतामाईला दाखवली यावरून स्पष्ट होतं। अशा प्रकारे साधकाच्या हृदय कमलावर सूक्ष्म रूपाने विराजमान असणाऱ्या सद्गुरूंना सचेतन देहस्वरूपात कल्पनेने निर्माण करून मानसपूजा करावी। पहाटेच्या वेळी केलेली मानसपूजा अत्यंत चांगली असते। अशा वेळी सुखासनात बसावं, चर्मचक्षु बंद करावेत, अंतर्मुख होऊन मानसपूजा करायला प्रारंभ करावा। आपण शरीराचे व्यायाम करून शरीर मजबूत करत असतो, परंतु मन मात्र आज सर्वत्र बलहीन असताना दिसत आहे। या मनाचा सर्वसाधारणता कोणी विचार करताना दिसत नाही, परंतु सत्य हे आहे की जोपर्यंत मन मजबूत होत नाही तोपर्यंत जीवन सुदृढ होत नाही। मनाला मजबूत करण्यासाठी मनाला उभारी देणाऱ्या विचार, कल्पना, भावना यांना खतपाणी घालण्याची गरज असते। मानसपूजेत आपण देवाला अर्थात सद्गुरूंना त्या साऱ्या गोष्टी देतो जे वास्तविक आपल्याकडे नाही आणि आज रोजी आणताही येत नाही, पण मनात आणता येतं। आणि एकदा का ते मनाने सारं धरलं की जीवनातही मिळवता येतं। दुसरी गोष्ट, ज्या वस्तू अत्यंत मौल्यवान आहेत अशा वस्तू देवाला अर्थात सद्गुरूंना अर्पण करणं म्हणजे त्यांना सांगणं आहे की देवा, ह्या साऱ्यापेक्षाही तू माझ्यासाठी मौल्यवान आहेस, म्हणून हे सारं मी तुझ्या चरणी अर्पण करतो आणि तुलाच मागतो। पैनाथ आता ऐसे करावे, तुझ्यात मी विरून जावे आणि फक्त तूच तू उरावे।

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो आता ऐकूया श्रीकृष्ण केळकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद भाटे यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 9 जून. वासना नाश हाच मोक्ष. पुष्कळदा भक्ती म्हणजे काय किंवा परमार्थ कशाला म्हणतात हेच आपल्याला कळत नाही. ज्याला प्रपंच नीट करता येत नाही त्याला नाही परमार्थ करता येणार. प्रपंचाला कंटाळून भक्ती नाही येणार. कंटाळा प्रपंचाचा येण्यापेक्षा विषयांचा आला पाहिजे. मला सुख व्हावं हा प्रत्येक जीवाचा मुख्य हेतू असतो. मोक्ष म्हणजे निरतिशय सुखाचा अनुभव होय. जिवंतपणी मिळालेली अत्यंतिक सुखाची स्थिती अशी मोक्षाची व्याख्या करता येईल. खरोखर भगवंताजवळ काय कमी आहे? एक आपलं मन त्याला द्यावं आणि त्याची श्रद्धायुक्त भक्ती करावी. काळजी करणं म्हणजे भगवंतावर भरोसा नसणं होय. प्रारब्धावर देह टाकणं ही खरी संन्यासवृत्ती होय. वासना न ठेवता आपल्या हातून कर्मच होत नाही त्याला काय करावं? माझं समाधान माझ्याजवळ असताना दुसरीकडे ते मिळेल असं आपल्याला वाटतं हेच आपलं चुकतं. हवे पण संपलं नाही तोपर्यंत समाधान नाही. हव्यास मरेपर्यंत सुटतच नाही. हे सर्व रोगांचं मूळ आहे आणि म्हणूनच ज्याची वासना नाहीशी झाली तो मोक्षत्वाला गेला खरा. आशेची निराशा झाली नाही तोपर्यंत भगवंताचा दास नाही होता येणार. आशा जेव्हा मनात उठेल तेव्हा भगवंताला ती अर्पण करावी. प्रत्येकाला वाटतं मी श्रीमंत व्हावं, पण किती जण तसे होतात? म्हणजे ही निराशाच नाही का? प्रपंच खरोखरीच नाटकासारखा आहे. नाटकामध्ये एखादा मनुष्य राजा झाला काय किंवा भिकारी झाला काय, प्रत्यक्ष जगामध्ये त्याला किंमत नाही. उलट भिकाऱ्याचं काम करणाऱ्याने जर ते उत्तम केलं तर लोक त्याचं कौतुक करतात. तसं प्रपंचामध्ये कुणी श्रीमंत असला काय आणि कुणी गरीब असला काय याला महत्व नसून त्याने भगवंताचं अनुसंधान किती ठेवलं याला खरं महत्व आहे. आपण पैसा साठवला तर गैर नाही, पण त्याचा आधार न वाटावा. अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये. विषयावर जोपर्यंत तुमचं सुख अवलंबून आहे तोपर्यंत भक्तीचं खरं सुख मिळत नाही. एक भगवंतच मनापासून हवा असं वाटलं म्हणजे तो प्राप्त होतो. मी करतो असं कधीच म्हणू नये. मी आपल्या तपश्चर्येने भगवंताला पाहिन असं जो म्हणतो त्याला भगवंताचं दर्शन होणं कठीणच असतं. विषय मिळाला नाही म्हणजे तळमळ लागते, त्याप्रमाणे भगवंत भेटला नाही तर तळमळ लागावी. आजच्या आपल्या स्थितीत आपल्याला काय करता येणं शक्य आहे हे प्रथम पाहावं. परमार्थ समजून जो त्याचं आचरण करील त्याला तो लवकर साधेल. त्या माणसाला प्रपंच सोडून जाण्याचं कारण उरणार नाही. हवं व नको याचा आग्रह नसावा, यातच वासनेचं मरण आहे. श्रीराम

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, आता ऐकूया संत नरहरी सोनार यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, ऐकूयात वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

उपेंद्र चिंचोरे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: त्याच्या अंगणीत देव दिसाचा आला.
1: कल्याण होईल ग बोलतो तुझ राम धर्मात.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 11:45 आणि 11:55 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्तगुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार 6:00

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। चळंब्याहून स्वामी जे अदृश्य झाले ते क्षणार्धात मंगळवेढ्याला परत आले। स्वामी काही दिवस गावात नव्हते, त्यामुळे त्यांचे भक्त उदास झाले होते। परंतु स्वामी पुन्हा गावात अवतीर्ण झाल्यावर गावाला दिवाळीचा आनंद झाला। लोकांनी अंगणात रांगोळ्या घातल्या, गुढ्या उभारल्या, स्वामींच्या भोवती गाव पुन्हा जमा झाला। स्वामी औदुंबराखाली आसन मांडी घालून बसले। स्वामींच्या पाठोपाठ स्वामींचे परमभक्त वेदसंपन्न परशुराम भट सुद्धा मंगळवेढ्यात आले। चळंबे गावातला चमत्कार त्यांनी गावकऱ्यांना सांगितला तेव्हा गावकऱ्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही। स्वामींनी चळंबे इथे श्री गणेशाच्या रूपात सर्वांना दर्शन दिलं ही बातमी सर्वत्र पसरली। आता लोकांच्या झुंडीच्या झुंडी स्वामींच्या दर्शनाला येऊ लागल्या। स्वामी परमेश्वराचे अवतार आहेत ही बातमी सर्वत्र पसरली होती। मंगळवेढ्यात स्वामींनी एक तप मुक्काम केला। ह्या 12 वर्षात दत्त जयंतीला स्वामी श्री दत्तावतारात भक्तांना प्रत्यक्ष दर्शन देत होते। दत्त जयंतीला तर आजूबाजूच्या गावातून लोक प्रचंड संख्येने येत असत, स्वामींचा जय जयकार करीत। ह्या काळात स्वामींनी हजारो लोकांची दुःख दूर केली, असाध्य रोग बरे केले, कित्येकांना दारिद्र्याच्या गच्च मिठीतून सोडवलं, सर्वांची संकट दूर केली, लोकांच्या जगण्यात चैतन्याच्या बागा फुलवल्या। एके वर्षी अवर्षण पडलं, पावसाचा एक थेंब काही पडला नाही, नांगरलेल्या जमिनींना तडे गेले, सगळे शेतकरी स्वामींकडे गेले आणि त्यांनी स्वामींना साकडं घातलं। स्वामींनी फक्त आकाशाकडे पाहिलं आणि त्या क्षणी आकाशात काळे भोर ढग जमा झाले आणि पावसाच्या धारा कोसळू लागल्या। सर्वत्र आनंद दाटून आला, पिकं तरारून आली, चहूकडे पाणीच पाणी फेसाळून आलं। स्वामींच्या अस्तित्वाची फलनिष्पत्ती म्हणजे कोसळलेला पाऊस। स्वामींनी असे शेकडो चमत्कार केले, लोकांना संकटातून वाचवलं आणि एक तप पूर्ण झाल्यावर एका पहाटे मंगळवेढा सोडलं आणि अचानक पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या दर्शनाला आले। भीमेला महापूर आला होता, स्वामी प्रवाहावरून चालत आले आणि पंढरी रायासमोर उभे राहिले। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, प्रत्येकाला परमेश्वरी दर्शनाची ओढ आहे। प्रत्येकाला वाटतं की परमेश्वराची भेट व्हावी, परंतु त्याचं कारण काय तर प्रपंचातल्या अडचणी त्याने सोडवाव्यात, मार्ग दाखवावा। ज्याने प्रपंच मांडला आहे त्याला दुःखमुक्त आयुष्य हवं आहे आणि प्रपंचात दुःखाचे गडद वेढे पडतात हे सत्यच आहे, परंतु परमेश्वराची प्राप्ती प्रापंचिक तिढे सुटावेत ह्यासाठी व्हावी की त्याच्या दर्शनाची मला विलक्षण ओढ आहे ह्यासाठी व्हावी हे तुम्ही एकदा ठरवा। तुम्हाला त्याला केवळ आनंदासाठीच पाहायचं आहे ही अवस्था झाली असेल तर तुम्ही खरे भक्त आहात, एवढंच मी म्हणेन।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता। भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची संगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय 24 श्री गणेशाय नमः। श्री लक्ष्मी ने त्यानंतर भगवान विष्णूंना अधिक मासात कोणते दान दिल्याने कोणते फळ मिळते असं विचारलं तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, प्रिये, जो अधिक मासात विप्राला यथाशक्ती सुवर्ण दान देतो त्याची सर्व मनोरथे पूर्ण होतात, जन्मभर दारिद्र्याची स्थिती येत नाही, गायीचं दान दिल्यास ब्रह्मलोकात वास होतो, जो भक्तिभावाने द्विजांना रजत दान देतो त्याचे पितर तुष्ट होतात आणि त्याचं मनोरथ पूर्ण करतात, तांबं किंवा ताम्रपात्र योग्य माणसाला जो दान देतो त्यावर त्यांच्यावर शंकर पार्वतीसह कृपा करतात आणि सर्व काही देतात, जो पद्मराज आदी रत्न देतो त्याला राजपद मिळतं, जो मोती देतो त्याच्या भाग्याने सर्व भोग आणि मोक्षही मिळतो, कांबळे दिल्याने पाप नष्ट होते, वस्त्रदानाने चंद्रलोकात जाण्यास मिळते, लोकरीचं वस्त्र दिल्याने निर्भयता येते, नेमके उपयोगी पडेल असे वस्त्र द्यावे, विप्रांना रोज धान्य द्यावे, त्याने आपले पुरुषार्थ पूर्ण होतात, गरजूंना अन्न आणि जल दिल्यास अक्षय पुण्य प्राप्त होतं, विप्राला पादत्राण दिले तर त्या दात्याच्या यमयातना चुकतात आणि तो स्वर्गातच जातो, तुपाचं भांड आणि तूप दिल्यास सूर्यलोक मिळतो, विविध पदार्थांच्या दानाने जी फले मिळतात त्यांचे वर्णन भगवान विष्णूंनी केले, 7 धान्यांचे दान, 3 रंगांचे तीळ, लाडू करून मुलांना वाटणे, मोदक दान देणे यांची फले सांगितली, स्नान, व्रत, दीपदान, गोपूजन आणि ब्राह्मणाचे पूजन यांची फळे सांगितली, सर्व तीर्थयात्रांच्या पुण्यापेक्षा या मासातील दानाचं पुण्य फार मोठे आहे असे सांगितले। पार्वतीला तिची आई मेना हिने एकदा विचारलं की हे कन्ये, तू माझीच मुलगी, पण तुझ्या नावाने सारी व्रते आहेत, माझ्यासाठी मात्र कोणी व्रत का करीत नाही? तेव्हा पार्वतीने मेनेला म्हणले, मी अधिक मासात व्रत करून तुझे पूजन करीन। असे सांगून पार्वतीने अरुंधतीजवळ म्हटले, मी मातेच्या प्रसन्नतेसाठी अधिक मासात एक व्रत करते, त्या व्रताची माहिती या अध्यायात दिली आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय।

अधिकमास महात्म्य या अधिकमासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 24वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी: मासांती एका डब्यामध्ये 33 अनरसे घालून डब्याभोवती दोऱ्याने 7 वेढे घालून तो ब्राह्मणाला किंवा आपल्या जावयाला दान द्यावा. पर्याय म्हणून अनारशांऐवजी 33 बत्तासे, 33 बदाम, 33 चांगली पक्व फळे आणि 33 रुपये दान करावेत. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिकमासातील पुरुषोत्तमाची आरती.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम अधिक मास महात्म्य। अधिक मास पोथी वाचन भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा।

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

मला वाटते अंतरित्वा वसावे तुझा दास बोधासित्वा बोधवावे।

असा मला अर्थ. आपण दासबोधाचा दशक चौथा समास दुसरा पाहतो आहोत, कीर्तन भजन निरूपण नाम समास. त्याच्यामध्ये कीर्तन कशा प्रकारचं असावं, प्रवचन कशा प्रकारचं असावं, कोणते विषय त्याच्यामध्ये असतात आणि त्याच्यापासून परिणाम काय होतो हे सर्व ह्याच्यात सांगितलेलं आहे. माया ब्रह्मिणीचे विवरण साकल्य वदावे. माया आणि ब्रह्माचं विवरण करायला सांगितलंय. कारण सामान्यतः मनुष्य हा मायेमध्ये गुरफटलेला असतो. मी माझं मला माझा संसार ह्याच्यामध्ये अडकलेला असतो. तिथून त्याला बाहेर पडून देह बुद्धी ती आत्मबुद्धी करायची. त्याच्यासाठी मायेचं स्वरूप काय आहे, ब्रह्माचं स्वरूप काय आहे हे समजून घ्यायला लागतं. त्याचबरोबर गुरु परंपरा निर्धारे चळोच नेदावी. गुरु परंपरा पाहिजे. आपले गुरु कोण, त्यांचे गुरु कोण, त्यांचे गुरु कोण, अशी एक परंपरा आहे. अनेक परंपरा ह्या आदिनाथांपासून चालत आलेल्या आहेत, दत्तात्रयांपासून चालत आलेले आहेत. असे जे मूळ पुरुष आहेत ती परंपरा त्याचंही रक्षण केलं पाहिजे. त्यामुळे आपलं सगळं वर्तन सांगणं त्या परंपरेला धरून असलं पाहिजे. करावे वैराग्य रक्षण. वैराग्य म्हणजे काय कळलं पाहिजे आणि त्या वैराग्याचं रक्षण केलं पाहिजे. रक्षावे ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे काय तेही नीट समजून दिलं पाहिजे. आणि त्यासाठी जर तो कीर्तनकार किंवा प्रवचनकार परमदक्ष विचक्षण असेल तर तो सर्वही सांभाळी. निरूपण करत असताना अत्यंत दक्ष पाहिजे. प्रत्येक गोष्ट नीट प्रमाणे त्याला कळली पाहिजे, त्यांनी अनुभवली पाहिजे आणि लोकांना सांगितली पाहिजे. काय करू नये सांगताना समर्थ म्हणतात, कीर्तन ऐकता संदेह पडे, सत्य समाधान ते मुळे, नैतिक न्याय साधन मोडे, ऐसे न बोलावे. बोलण्यात असं काही नसावं की श्रोत्याच्या मनामध्ये संदेह निर्माण होईल. उलट जो संदेह असेल तो निरूपणाने मोकळा झाला पाहिजे, संशय त्याचा दूर झाला पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे. त्यामुळे समाधान उडेल असं जाता कामा नये आणि नीती न्याय साधन मोडेल असंही बोलू नये. सगुण कथा या नाव कीर्तन आणि अद्वैत म्हणजे निरूपण. पण सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे ही पुन्हा खास सूचना समर्थाने दिलेली आहे. पुष्कळ वेळा काय होतं, काही मंडळी ही सगुणाचीच उपासना करत असतात आणि जन्मभर निर्गुणाच्या उपासनेकडे लक्षच जात नाही. त्यामुळे केवळ सगुणाची उपासना ही देखील त्याला पूर्ण बोधावर न्यायला उपयोगी होत नाही. त्याचबरोबर केवळ निर्गुणाची उपासना ही पुरेशी पडत नाही. कारण भगवंतानीच त्याला म्हटलेलं आहे की अशी केवळ निर्गुणाची उपासना भक्तीशिवाय जर करत असेल तर क्लेशोधिकतर असते. म्हणून समर्थाने इथं मुद्दा म्हटलेला आहे, सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे. सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. सगुणाची उपासना करत करतच पुढे निर्गुणाची उपासना करायची आणि निर्गुणाची उपासना झाल्यानंतर याचा अर्थ एक रूपता साधल्यावर ज्ञान झाल्यावर पुन्हा सगुणाची उपासना करायची. त्याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हटलेलं आहे. त्यामुळे सगुण निर्गुण आणि पुन्हा सगुण अशा तऱ्हेची वाटचाल असायला पाहिजे. असो वक्तृत्वाचा अधिकार अल्पासन घडे सत्योत्तर. वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा. समर्थाने स्पष्टपणे सांगून दिलेलं आहे की कुणीही केवळ वक्तृत्व आहे म्हणून जर का तो कीर्तन प्रवचन करत असेल तर उपयोगी नाही. तो वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा. केवळ ग्रंथाचा अभ्यास केलेला आहे, पाठांतर पुष्कळ आहे म्हणून निरूपण करतोय असं नव्हे, तर त्यांनी स्वतः साधना केली पाहिजे. त्याला गुरुकृपा झालेली असली पाहिजे आणि गुरुपदिष्ट मार्गाने साधना करून काही ना काहीतरी अनुभव मिळाला पाहिजे. आणि तो जर स्वतः सद्गुरूच असेल, साक्षात्कारी संत असेल, पूर्ण अनुभव घेतलेला असेल तर त्याने त्याच्या मुखातून येणारं प्रत्येक शब्द हे ब्रह्मवाक्यच धरलेलं जातं. आणि त्यामुळे त्यांनी जे निरूपण केलेलं असेल त्याला विशेष महत्व आहे. म्हणून समर्थित मुद्दाम सांगतात की वक्ता हा अनुभवाचा पाहिजे. सगळं रक्षून ज्ञान सांगे जेणे वेद ज्ञान भंगे. सर्व राखून सांगायचंय, कशाचे

परिणाम काय होतो, कीर्तनाने काय मिळतं आपल्याला, ते पुढे समर्थ सांगतात. कीर्तने महादोष जाती. मनुष्य प्राणी अनेक कर्म करत असतो, त्या कर्मामध्ये दोष अनेक असतात. साध कर्म जरी करत असला तरी ते कर्म ज्या देह मन बुद्धीकडून केलं जातं ते यंत्र अशुद्ध असतं, त्यामुळे कर्मामध्ये दोष राहत असतो. त्यामुळे हा दोष जर जायला हवं असेल तर हे कीर्तन श्रवण नामस्मरणे करायला पाहिजे. त्यामुळे कीर्तने महादोष जाती, कीर्तने होये उत्तम गती, कीर्तने भगवत प्राप्ती. ध्येय भगवत प्राप्तीचं डोळ्यासमोर पाहिजे. कीर्तन करणारा आणि कीर्तन ऐकणारा दोघांच्या पुढे ध्येय काय पाहिजे तर भगवत प्राप्ती हे ध्येय पाहिजे. केवळ आपला वेळ घालवायचा किंवा तिथं जाऊन बसलो म्हणजे जरा पुण्य लागतं, कानावरून जातं असं उपयोगी नाही. कानावरून जायचं नाहीये, ते कानातून आत शिरून बुद्धीमध्ये स्थिर व्हायचंय, अंतःकरणामध्ये पक्क व्हायचंय, अशा तऱ्हेचा बोध घेऊन स्वतः गेला पाहिजे. कीर्तने वाचा पवित्र, वाणी पवित्र होते. कीर्तने होय सत्पात्र, कीर्तन करता करता कीर्तन करणारा ऐकणारा देखील सत्पात्र होतो, चांगला होतो. हरी कीर्तने प्राणी मात्र सुशील होती. कीर्तने अव्यग्रता घडे, व्यग्रता असते माणसाला सारखी, तो व्यग्रता घेऊनच तिथं जात असतो ऐकायला, पण कीर्तन ऐकल्यानंतर त्याची व्यग्रता काही काळ काविना नष्ट झाली पाहिजे. आणि अशी हळूहळू हळू करता करता मनाला व्यग्रताच येणार नाही, येणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या सहजपणे स्वीकारता येतील अशा तऱ्हेची मनाची तयारी करणं, मन सबल बनवणं, हे सगळा परिणाम या कीर्तन प्रवचनाने झाला पाहिजे. कीर्तने निश्चय सापडे, कीर्तने संदेह बुडे, श्रोतया वक्तयांचा. समर्थांनी स्पष्ट सांगितले, श्रोते आणि वक्ते दोघांची व्यग्रता गेली पाहिजे, संदेह मोडला पाहिजे, निर्मळ स्वच्छ मन झालं पाहिजे. सदा सर्वदा हरी कीर्तन ब्रह्मसुत करी जाण, तोच नारद तोच नारायण. नारदांनी तेच काम जीवनभर केलेलं आहे. ऐसा कीर्तनाचा अगाध महिमा, कीर्तने संतोषे परमात्मा. कीर्तनाने परमात्म्याला संतोष होतो आणि परमात्म्याला संतोष होणं हेच आपलं ध्येय आहे. कारण परमात्म्याला संतोष झाला म्हणजे तो स्वयमेव आविर्भवती अनुभावयती भक्तान, असं नारदांनी म्हटलेलं आहे नारदीय भक्ती सूत्रात. परमात्म्याला संतोष झाला तो आपणहून प्रगट पडतो, भक्ताच्या पुढे येतो आणि स्वतःचा अनुभव त्याला देतो. त्यामुळे सकळ तीर्थे आणि जगतात्मा हरी कीर्तनी वसे, असं म्हणून कीर्तन भजन निरूपणाचा समास समर्थांनी पुरा केला. आणि पुढचा तिसरा समास जो आहे महत्वाचा समास आहे, त्याच्यामध्ये नामस्मरण भक्ती आहे. ज्या काही साधना सांगितल्या जातात त्याच्यामध्ये बहिरंग साधन आणि अंतरंग साधना आहेत, त्याच्यामध्ये नाम आणि ध्यान ही अंतरंग साधन आहे. बरेचसे संप्रदाय नामाचे आहेत, पण नाम घेता घेता घेता पुढे ते आतमध्ये गेलं पाहिजे आणि भगवत दर्शनापर्यंत नेणं पाहिजे. ह्या तऱ्हेनं नामस्मरण किती लोक करतात असं जर म्हटलं तर फारच क्वचित असं सांगावं लागतं. त्याचं कारण पुष्कळ वेळा नाम आपण कशासाठी घेतो आहोत, कशा पद्धतीने घेतलं पाहिजे आणि त्याचा परिणाम काय व्हायला पाहिजे हे जर माहिती नसेल तर 13 कोटी राम जप करून देखील हाताला काही लागलं नाही फारस असं म्हणावं लागेल. त्यामुळे हे देखील नीट जाणत्याकडून समजावून घेतलं पाहिजे. तर नामस्मरण भक्तीवर समर्थाने खूपच छान लिहिलेलं आहे, आपण समजून घेऊयात. आता ऐका विष्णू स्मरण तिसरी भक्ती. स्मरण देवाचे करावे, इथंच थांबलो आपण. कारण आपण देवाचं स्मरण करतच नाही, आपण जे स्मरण करतो ते अखंड संसाराचं, आपला नोकरी धंदा उद्योग, पैसे कसे मिळवावेत, घर कसं बांधावं, आजूबाजूची माणसं काय आहेत, सर्वांना कसं खुश करावं, भगवंताला कसं प्रसन्न करता येईल इकडे लक्ष पाहिजे. आपण सामान्य माणसाला प्रसन्न कसं करावं त्याचं स्मरण आपल्याला अखंड असतं. म्हणून पहिलंच जे इथं चरण आलेलं आहे तो स्मरण देवाचे करावे असं स्पष्ट समर्थांनी म्हटलंय. अखंड नाम जपत जावे, आपण हे नाम जपतो पण भगवंताचं नाही. नामस्मरणे पावावे समाधान. समाधान जर पावायचं असेल तर इतर कुठल्याही ऐहिक गोष्टीने माणसाला समाधान होत नाही, आणखीन आणखीन वाढतच जाती इच्छा. जेवढं मिळतं त्याच्यापेक्षा आणखीन पाहिजे आणखीन पाहिजे, कुठं थांबायचं हे कळत नाही, त्यामुळे समाधान कधीच मिळत नाही. परंतु नामस्मरणाने ह्या सगळ्या गोष्टीपासून भगवंताच्या दिशेनं वाटचाल सुरू झाल्यामुळे समाधान दिवसेदिवस वाढत जातं. दोन बरोबर विरोधी मार्ग आहेत. एक आपण संसाराच्या मार्गाने जोपर्यंत जातो आहे तोपर्यंत समाधान शांती मिळणार नाही. म्हणजे समर्थ सांगतात की नामस्

स्मरणे पावावे समाधान। केव्हा कराव? नित्य नियम प्रातःकाळी मध्यानकाळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे। नामस्मरणाला वेळ सांगितलेली नाही, कोणत्याही क्षणी अंतुणावर पडलेलो आहोत, नाम घेता घेता झोपला, मध्ये जाग आलेली आहे, ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळतोय, सहजच नाम घ्यावं, उठताना देखील नामस्मरणातच उठावं, त्यामुळे कुठलीही वेळ त्याला वर्ज सांगितलेली नाही। हरिओम, जय जय रघुवीर समर्थ, ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा वृधः कस्य स्विद्धनम्।

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता आपण ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना. संगीत यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
1: आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोते हो आता ऐकूया बाळ कोल्हटकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव आणि राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा। श्रोते हो, वसंत निनावे यांची गीतरचना ऐकूया। संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, आता ऐकूया संत जनार्दन महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत सोहिराबाईंची भक्तिरचना. संगीत आहे विमल लुकतुके यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोते हो, शांताराम आठवले यांची पदरचना आता ऐकूयात. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया समर्थ रामदास स्वामींची अभंग रचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. भक्तीसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
1: निशंक हो, निर्भय हो मनारे.
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा। स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग पटदीप।

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग पटदीप. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग भैरवी.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेला राग भैरवी. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे पु. ल. देशपांडे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता। शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन। भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा।

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

भक्ती सुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्ती सुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र

दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, संत सावता महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र, तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

अभंग भक्ती गीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोते हो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अवधूत बाम यांचं आणि स्वर आहे वैदेही करंबेळकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोताओं प्रस्तुत कर रहे हैं हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन।
2: श्रोते हो, पंडित जसराज यांच्या स्वरातील नारायणी स्तुती आता ऐकूयात।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: अभंग भक्ति गीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ति सुधा वरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: आता ऐकूया श्री सूक्त. याचं पठण केलं आहे वसुमती फडके, सुलभा फडके, उज्ज्वला पटवर्धन आणि जयश्री भट यांनी.
1: अरुण कमल संस्था तदर्ज पुंजवर्णा करकमल दृतेष्टा वीती उमांबुजाता मणि

आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे शंकर महादेवन यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत सोहिराबाईंची भक्तिरचना. संगीत आहे विमल लुकतुके यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया शांताराम गोसावी यांची गीतरचना. किसन यांचं संगीत असलेली ही रचना गायली आहे प्रशांत काळुंद्रेकर यांनी.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

अभंग भक्ती गीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भारतीय सौर दिनांक 19, सौर महिना ज्येष्ठ 1948. विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज मंगळवार, अधिक ज्येष्ठ कृष्ण नवमी अर्थात 9 जून 2026.

आजचं नक्षत्र आहे पूर्वा भाद्रपदा नक्षत्र। क्रांती सूर्य श्री बिरसा मुंडा यांचा आज पुण्यदिन आहे। ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन। मानस पूजेविषयी आपण जाणून घेऊयात। मानस पूजेत सचेतन सद्गुरु मनःपटलावर आणून नित्य नियमाने त्यांची मानस पूजा केली तर सद्गुरु संवादही करू लागतील आणि तेव्हापासून साधकाला अचूक मार्गदर्शनही होऊ लागेल। अहम ब्रह्मास्मी असं अध्यात्मशास्त्र सांगतं, याचा अर्थ मी ब्रह्मस्वरूप आहे। इथे मी याचा अर्थ मानवी शरीर असा नाही, मी म्हणजे सचेतन शरीराचं नियंत्रण करणारा आत्मा आहे। आत्मा आणि परमात्मा ही भिन्न स्वरूप नाहीत। आत्मा किंवा परमात्मा निर्गुण निराकार असल्याने भगवंताचं प्रातिनिधिक स्वरूप म्हणजेच आपले सद्गुरू। साधकाला सद्गुरूंचा अनुग्रह झाला म्हणजे सद्गुरू सूक्ष्म रूपाने साधकाजवळच असतात, साधकाच्या हृदयात त्यांची वस्ती असते। हे वायुसूत हनुमानाने आपली छाती फाडून हृदयातल्या प्रभू रामचंद्रांची मूर्ती सीतामाईला दाखवली यावरून स्पष्ट होतं। अशा प्रकारे साधकाच्या हृदय कमलावर सूक्ष्म रूपाने विराजमान असणाऱ्या सद्गुरूंना सचेतन देह स्वरूपात कल्पनेने निर्माण करून मानस पूजा करावी। पहाटेच्या वेळी केलेली मानस पूजा अत्यंत चांगली असते। अशा वेळी सुखासनात बसावं, चर्मचक्षु बंद करावेत, अंतर्मुख होऊन मानस पूजा करायला प्रारंभ करावा। आपण शरीराचे व्यायाम करून शरीर मजबूत करत असतो, परंतु मन मात्र आज सर्वत्र बलहीन असताना दिसत आहे। या मनाचा सर्वसाधारणता कोणी विचार करताना दिसत नाही, परंतु सत्य हे आहे की जोपर्यंत मन मजबूत होत नाही तोपर्यंत जीवन सुदृढ होत नाही। मनाला मजबूत करण्यासाठी मनाला उभारी देणाऱ्या विचार, कल्पना, भावना यांना खतपाणी घालण्याची गरज असते। मानस पूजेत आपण देवाला अर्थात सद्गुरूंना त्या साऱ्या गोष्टी देतो जे वास्तविक आपल्याकडे नाही आणि आज रोजी आणताही येत नाही, पण मनात आणता येतं। आणि एकदा का ते मनाने सारं धरलं की जीवनातही मिळवता येतं। दुसरी गोष्ट, ज्या वस्तू अत्यंत मौल्यवान आहेत अशा वस्तू देवाला अर्थात सद्गुरूंना अर्पण करणं म्हणजे त्यांना सांगणं आहे की देवा, ह्या साऱ्यापेक्षाही तू माझ्यासाठी मौल्यवान आहेस, म्हणून हे सारं मी तुझ्या चरणी अर्पण करतो आणि तुलाच मागतो। पैनाथ आता ऐसे करावे, तुझ्यात मी विरून जावे आणि फक्त तूच तू।

श्रोतेहो भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

पुराणांनी वेदाची विचारधारा, कर्मधारा आणि भावधारा प्रवाहित करण्याचं मोठं काम केलं. पुराणांमुळे लोकांच्यामध्ये धर्म पसरला, पुराणांच्यामुळे लोकांना धर्माचं स्वरूप समजलं. आणि अशा प्रकारे त्यांनी असं सांगितलं, पुराणांनी सगळ्यात मोठं जर काही काम केलं असेल तर ते काम असं आहे की वेदांनी यज्ञसंस्था समोर आणली आणि पुराणांनी पूजा पद्धती विकसित केली. पाच देवतांची, शिव, विष्णू, गणपती, सूर्य, देवी, या पाच देवतांच्या म्हणाले उपासना या पुराणांनी लोकांच्या समोर आणल्या. भगवंताचं जे निर्गुण निराकार स्वरूप आहे त्या निर्गुण निराकार स्वरूपाला पुराणांनी सगुण साकार केलं आणि त्याच्या पद्धती आपल्यासमोर मांडल्या. ह्या पाच उपासना पंथांच्या बरोबर राम आहे, कृष्ण आहे, नरसिंह आहे, यासारख्या देवतांच्या उपासना पद्धती विकसित केल्या. यथा अभिमत ध्यानाद्वा, ज्याला जे आवडतं ते. हा आमचा धर्म यज्ञप्रधान होता, त्याला पूजाप्रधान बनवलं. वैदिक मंत्र, तंत्र, उपचार आणि त्यांचे क्रियाकलाप करणं असे वेदांचा क्रियाकर्म इतकं सोपं नाही आहे, पण त्याची पुराणांनी प्रशंसा करून सोप्या पद्धतीने पूजा आणली, अगदी सोप्या पद्धतीने. आणि हे क्रांतिकारक परिवर्तन केलं की पूजा आम्ही गणपतीची करतो आणि मंत्र वेदातले म्हणतो. वेदातल्या मंत्रांना सामान्य उपचार पद्धतीशी जोडण्याचं, समन्वय करण्याचं काम पुराणांनी केलं. आणि त्यांनी म्हटलं की मंत्रपूर्वक हवन केलं, म्हणजे हवन मंत्रांचं केलं पण व्रतांचं अंग म्हणून स्वीकारलं. व्रत केली, आम्हाला सोपी सोपी व्रत सांगितली की व्रत करा, अनुष्ठान करा, पण त्या अनुष्ठानाच्या बरोबर यज्ञसंस्था निगडीत केली. एक फार मोठं कार्य पुराणांनी वेद आणि समाजाला निगडीत, वेदांचा तत्वज्ञान निगडीत करून देताना, जोडून देताना, त्याचं अभिसरण करताना पुराणांनी त्या दोघांचं संमिश्रण विलक्षण रूपामध्ये केलेलं आहे. आता वेदमंत्रांचा स्वीकार केला पण प्रार्थना आणि स्तोत्रांची निर्मिती केली. अप्रतिम स्तोत्र आणि प्रार्थना त्यांनी समोर उभ्या केल्या, यज्ञसंस्था जिवंत ठेवल्या, टिकवल्या, समृद्ध केल्या. त्याच्याबरोबर भव्य देवता मंत्रांची स्थापना केली, देवतांची मंदिरं उभी केली. संबंध भारतभर आपण पाहाल तर एकापेक्षा एक अशा श्रेष्ठ देवता मंदिरांच्या आपण जर कलाकृती पाहिल्या तर मन थक्क होईल अशी मंदिरं उभी केली. आता प्रत्येकजण यज्ञ करू शकत नाही, आता श्रावण आहे, आम्ही सगळे सत्यनारायण एका प्रत्येकाच्या घरी निदान सत्यनारायण तरी श्रावणात तरी माणूस करतो, हे पुराणांनी उभं केलं की प्रत्येक माणसाने आपल्या घरी काय करावं. एक उपासना व्रत निर्माण केलं, त्याची कथा निर्माण केली, ती जी कथा आहे ती त्या व्रताबरोबर म्हटली गेली की आता सत्यनारायण हे व्रत आहे, सत्य हाच नारायण आहे. ह्या भावनेतून, म्हणजे वेदाचं सूत्र काय आहे, सत्य, यम, यमामध्ये म्हणजे अपरिवर्तनीय नियम काय आहेत, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य आणि अहिंसा, म्हणजे सत्य अहिंसा ह्या गोष्टी आहेत. त्यातला जो सत्य आहे त्या सत्याला घेतला, जोडला कोणाशी, चतुर्भुज नारायणाशी, विष्णूशी. म्हणजे सत्य हे तत्व आहे, विष्णू हे आम्हाला हवी असलेली सगुण उपासना आहे आणि आमच्या घरात सुटसुटीत शिऱ्याचा नैवेद्य दाखवून आम्हाला तृप्त करणारी पूजा आहे आणि त्या पूजेबरोबर आम्हाला रंजक करणारी कथा आहे. आणि अशा प्रकारे पुराणांनी धर्म समाजामध्ये दृढमूल केलेला आहे. त्यामुळे पुराणांचं वैशिष्ट्य आणखीन एक आहे की पुराणांच्यामध्ये संपूर्ण देवता विज्ञान आहे. देवतेची मूर्ती केवढी असावी, त्या देवतेचे अलंकार कसे असावेत, मूर्तीची स्थापना कशी करावी, प्रत्येक कोणत्या कोणत्या धातूंच्या मूर्ती असाव्यात, त्याचं रूप कसं असावं. आपल्याला माहिती आहे आपले गोबम देगलूरकर आहेत, आत्ता आपल्या पुण्यामध्ये डेक्कन कॉलेजमध्ये ते काम करतात, आता कदाचित त्याच्यामध्ये निवृत्त झाले असतील, पण ते त्या देवता विज्ञान शास्त्रामधले अत्यंत तज्ज्ञ समजले जातात. अशा तज्ज्ञ व्यक्तींनी याच्यामधला अभ्यास केलेला आहे. मंदिर निर्मिती कशी करावी, धर्मशाळा कशा बांधाव्यात, पाणपोया कशा बांधाव्यात, सगळे पुराणांचे विषय आहेत. व्रतांची निर्मिती केली, उपवास आम्हाला शिकवले. उपवास हा चित्तशुद्धीचा एक भाग आहे आणि चित्ताची शुद्धी करण्याकरता मनुष्याने उपवासाचा अवलंब करावा हेही आम्हाला पुराणांनी शिकवलं.
दानाचं महत्त्व आम्हाला पुराणांनी शिकवलं. दान कसे द्यावेत, कुणाला द्यावेत, श्राद्धादींनी काय होतं, व्रतदानांनी काय होतं हे पुराणांनी शिकवलं. आणि त्यांनी असं सांगितलं की म्हणाले पुराणांची महती आहे. भागवत पुराण रचण्यापूर्वी वेदव्यासानी महाभारत 100,000 श्लोकांची संहिता रचली तरीसुद्धा वेदव्यासांना समाधान झालं नाही. आणि त्यांचं समाधान झालं नाही म्हणून काय रचावं, नारदांनी सांगितलं आता भागवत रचा. ज्यांचं पुराण आम्ही पाहणार आहोत त्या नारदांनी सांगितलं, म्हणाले भागवताची निर्मिती करा म्हणून भक्तिप्रधान भागवत निर्माण केलं, भगवंताला शरण जा. आणि त्या भावनेतून भक्तीचा उदय हा पुराणातून झाला. आता आपल्या आवडीचे विषय बाकी सगळं जाऊ द्या म्हणाले, पण त्याच्यामध्ये विज्ञान असतं की नाही, कारण विज्ञान असलं तर मानू नाही तर मारणार नाही. आजच्या विज्ञानाने म्हणजे आजच्या मुलांच्याच भाषेत आपण बोलूया की पुराणांशी पंगाच घ्यावा की आम्हाला विज्ञान सिद्ध करून द्या. आम्ही असं म्हणतो पुराणातलं विज्ञानातली एक तरी विद्या तुम्ही सिद्ध करून द्या. तुमच्या विद्येचं काय करायचं पुढे बघू आपण, कारण तुमच्या विद्या आम्ही मांडल्याच आहेत, तुमच्या विद्या आम्हाला साध्यच आहेत. तुमच्या विद्या आमच्याकडे एकेकाळी फार उत्कर्षाच्या स्थितीमध्ये होत्याच होत्या, पण पुराणांनी वर्णन केलेल्या एका तरी विद्येला तुम्ही स्पर्श केला आहे का त्या विद्येचा तुम्ही विचार केला आहे. मी आपल्याला थोड्याशा विद्या सांगते त्यातल्या आणि आजचा विषय आपण थांबवूया. पशुवैद्यकशास्त्राचा विचार पुराणांनी जितक्या खोलवर जाऊन केलेला आहे तितक्या आज जगभरामध्ये पशुवैद्यकशास्त्र इतकं विकसित आपल्याला बघायला मिळणार नाही. दुसरं आयुर्वेद हे शास्त्र आहे की आज जगभर लोक मॅड झाली आहेत त्या आयुर्वेदाकरता. इथून काय वाटेल ते तिकडं गेलं तरी आयुर्वेद आणि हर्बल म्हटलं की घेतात, छाप फक्त हर्बल मारला पाहिजे की सगळे लोक त्या हर्बल करता वेडे आहेत. आणि याच्यामध्ये त्यांनी अनेक वनस्पती शास्त्राच्या बरोबरच अनेक शास्त्रांचा अनेक प्रकारच्या रसायनांचा संयोगांचा विचार मांडला आहे. रत्नपरीक्षा जेमॉलॉजी जगभरामध्ये जितकी विकसित आहे पुराणामध्ये ते शास्त्र विकसित झालेले. वास्तुविद्या आता पुन्हा आम्ही ज्याच्याकरता मॅड झालेलो त्या वास्तुशास्त्राकरता धडाधड आपले ब्लॉक पाडतायत लोक. पूर्वेचं पश्चिम, पश्चिमेचं उत्तर, उत्तरेचं आग्नेय चालू आहे. ते वास्तुशास्त्र पुन्हा पुराणांच्या मध्ये आहे. सामुद्रिक विद्या आहे. हां, त्याच्यामध्ये सामुद्रिक विद्या कसं माणसाचं जीवन घडेल, मग ती हस्तसामुद्रिक असेल, निरनिराळ्या प्रकारच्या विद्यांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे. धनुर्विद्या आहे आणि पुराणातल्या अलौकिक विद्या आहेत. त्या अलौकिक विद्यातली एक विद्या त्यांनी सांगितली अनुलेपन विद्या आहे की पायाला त्याचा लेप लावा, थंडीत चाला, उन्हात चाला. कोण पूर्वी चपला घालत होतं, कोण चामडी काढत होतं, कोण चामडी कमवत होतं, त्यांनी सांगितलं की अनुलेपन विद्या आहे.

वर्णन केली, स्कंद पुराणात आहे, ब्रह्मखंडामध्ये आहे. आणि दुसरी वस्त्र ग्राम हृदय विद्या, अस्त्र ग्राम हृदय विद्या त्यांनी असं म्हटलंय, ही विद्या साध्य झाल्याने अस्त्रांचं रहस्य समजतं. हे अस्त्र कशामुळे तयार झालं, कसं तयार झालं, म्हणजे ही विद्या तर आज आम्हाला शिकली पाहिजे की हा जो ॲटम बॉम्ब आहे हा कशामुळे आम्ही तयार केला आहे, तो जर आम्हाला चार्ज केलेला ॲटम बॉम्ब जर आम्हाला डिस्चार्ज करायचा असेल, त्याला जर न्यूट्रल करायचं असेल, तर ही विद्या आजही आम्हाला आवश्यक आहे. म्हणजे आज आम्ही जे म्हणतो की सर्व देशांच्या मध्ये हे सगळं निर्माण करून सगळ्या जगाला आम्ही विनाशाच्या दरीच्या कड्यावर कडेलोटाला आणलंय, हे सगळं जर घालवायचं असेल तर कुठेतरी ह्याचा मागोवा घेतला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की ही मनूला प्राप्त झालेली, ज्याचं नाव स्वारोचिष मनू आहे, त्या मनूला प्राप्त झालेली विद्या आहे. सर्व भूत ऋत विद्या म्हणाले, प्रत्येक जीवजंतूची भाषा कळते. आमच्याकडे तिथे म्हटलंय की पोपटाची भाषा कळते, कबुतराची भाषा कळते, आम्हाला म्हटलंय काय मारल्यात थापा, तर त्यांनी सांगितलं नाही, ही विद्या आहे आणि या विद्येने अनेक भाषा कळतात. पद्मिनी विद्या, भूमिगत धनाची प्राप्ती करून देणारी. रक्षोघ्न विद्या, यज्ञाना किंवा कार्याला विघ्न आणणाऱ्याचा नाश करणारी विद्या. जालंधरी विद्या, वाल्मिकिनी कुशलवांना दिलेली आहे ती विद्या. त्याचं त्या विद्येचं स्वरूप काय आहे त्याचं वर्णन केलेलं नाही आहे, पण ही विद्या कुणी कुणाला दिली आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. नंतर पराबाला विद्या, ह्या विद्येनी म्हणाले अर्जुनाला त्रिपुरसुंदरीनी दिलेली विद्या आहे. त्यामुळे अर्जुनाला 11व्या अध्यायापर्यंत आपण पाहतो तो विश्वरूप दर्शन घडवलं तरी अर्जुनाला कृष्ण समजत नाही, पण अर्जुन म्हणतो मला केव्हा तरी कृष्णाचं स्वरूप कळू दे, म्हणून त्या त्रिपुरसुंदरीनी त्याला ही विद्या दिली आणि त्याला कृष्णाचं यथार्थ रूप, यथार्थ दर्शन घडलं असं वर्णन केलंय. वशीकरण विद्या, अशा प्रकारच्या अनेक विद्यांचं वर्णन आहे. अष्टादश पुराणांनी यश शृणोती नरोत्तमहा कथदियेवा विधानेन नेह भूयस्स जायते. जो नरश्रेष्ठ 18 पुराणं ऐकतो किंवा सांगतो आणि त्याचा विधिविधानासह जर त्यांनी त्याचा उच्चार केला तर त्याचा जन्ममरणाचा फेरा चुकेल, हे दुसरं त्यांनी त्या ठिकाणी त्याचं फल म्हणून सांगितलेलं आहे. आता फल सांगताना आणखीन काही गोष्टी पुढे मांडल्या आहेत. तिथे त्यांनी असं म्हटलं आहे, जो पुराण सांगतो तो पुराणिक आहे, तो सात्विक असावा, तो सच्छील असावा. त्या पुराणिकाकरता आपल्याकडे हे जे सिंहासन आहे हे खरं म्हणजे पुराणिकांच्या मधूनच समोर उभं राहिलेलं आहे, आणि पुराणिकांच्याकरता चांगलं आसनं द्यावं, त्यांना उच्चासनावर बसवावं, त्यांच्याकडून पुराण श्रवण करावं. आणि हे पुराण श्रवण करत असताना आपल्याला काही काळ सांगितला आहे, काळाच्या मर्यादा पण आहेत. म्हणजे आपल्या पुढे मांडायचं तर चातुर्मास पुराण जर सुरू करायचं असेल तर दशमीला सुरू करायचं, आषाढी दशमीला ते पुराण सुरू करायचं आणि कार्तिकी पौर्णिमेला ते संपवायचं, म्हणजे चातुर्मास पुराणाचा तो काळ योग्य होतो. दुसरं असं की वर्षभर पुराणं सांगितली जातात, देवळादेवळांच्या मधून त्या त्या देवतेची पुराणं सांगितली जातात. आता अशाच प्रकारे पुराणांच्या संदर्भामध्ये आपल्याला आणखीन काही सांगायचं तर अलीकडच्या काळामध्ये भागवत कथा म्हणजे भागवत महापुराण सांगण्याचा प्रघात पुष्कळ आहे. बाकीची पुराणं सांगण्याचा प्रघात आता पुष्कळसा कमी झाला आहे, नाहीतर पूर्वी प्रत्येक देवळामधून त्या त्या देवतेचं पुराण वर्षभर चालू असे आणि लोक ते पुराण ऐकत असत. आता पुराणाच्या करता बाकीचा जो विधी की भागवत असेल तर पुराण सांगितलं तर त्या पुराणाचं ते आसन कुठे ठेवावं, तसंच त्या पुराणाचा सत्कार कसा करावा, त्या पुराणाचा आदर कसा व्हावा, अशा अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. जसं भागवत पुराण झाल्यानंतर सामान्यतः सिंहासन दिलं जातं चांदीचं, नाहीतर सोन्याचं, असे अनेक प्रत्येक पुराणांच्याकरता काही काही विधी आहेत. त्या सगळ्या विधींच्या मागे एक आपल्याकडचं, कृपा करून सगळ्यांनी आपले मोबाईल सायलेंटवरती ठेवावेत आपल्या, आणि नाही तर सरळ मागे बसावं आणि बाहेर जावं. तर पुराणांच्या बाबतीमध्ये असं आहे की त्या पुराण ऐकलं की त्याचं फल श्रवणाचं
म्हणून त्या ब्राह्मणाचा सत्कार करावा, म्हणून त्याला दक्षिणा द्यावी वगैरे वगैरे, म्हणजे

पुराणिकाला हे जे सगळं लिहिलेलं आहे त्यावरती आपल्या समाजामध्ये एक मोठा आक्षेप आहे. तो आक्षेप असा आहे की या ब्राह्मणांच्या करता त्यांनी आपली सोय करून घ्यायची म्हणून ही सगळी फलं लिहिली आहेत. म्हणजे ही जी सगळी पुराणं आणि त्याच्या शेवटी लिहिलेली फलं आहेत ही त्या ब्राह्मणांनी घुसडली आहेत, कारण त्यांना लोकांच्याकडून काही पाहिजे आहे आणि आपल्या उदरनिर्वाहाचं साधन पाहिजे. आता हा आक्षेप घेणारे जे लोक आहेत ते सगळे आपल्या आयुष्यामध्ये ज्या पद्धतीने पैसे मिळवतात आणि पैसे मिळवण्याकरता ज्या प्रकारची खरीखोटी धडपड करतात तेच असा विचार करू शकतात. आपण काल पुराणांच्या श्लोकांची संख्या पाहिलेली आहे, 12-12 हजार, 15-15 हजार, 50-50 हजार, 36 हजार, एकेका पुराणाची संख्या आहे. आणि पुराणिक काही एक पुराणाचा अभ्यास करत नाही, एकेका पुराणिकांचा जवळजवळ 5-5, 6-6 पुराणांचा अभ्यास असतो. भागवत पुराण तर असं आहे की आपल्याकडे असं म्हटलं जातं की विद्वानाची परीक्षा भागवतात होते. काल तर आपण बघितलंच व्यासांनी सगळ्या वेदसंहितांचं सुसूत्रीकरण केलं, व्यासांनी सगळ्या षड्दर्शनांच्यावरती भाष्य व्यासांचं आहे. पाहिलं आपण काल पुराणं भाष्यांनी लिहिली, पुन्हा सूतांची परंपरा निर्माण केली, वेदमंत्रांची परंपरा या पैल वैशपायन आदी ऋषींच्या मधून ती निर्माण केली, पुन्हा ब्रह्मसूत्र लिहिली, ती परंपरा निर्माण केली वेदांताची, ती तर साक्षात शुकाचार्यांना दिली. सर्व परंपरा व्यासांच्यापासून निर्माण होऊन सुद्धा व्यासांना भागवत पुराण लिहावं असं वाटलं आणि त्याकरता त्यांनी भागवत पुराणाची रचना केली. त्या सर्व पुराणांच्यामध्ये जे अर्थ गांभीर्य आहे, जे विषय गांभीर्य आहे, जे विचार गांभीर्य आहे, जे समाजाला प्रबोधन करण्याचं सामर्थ्य आहे, संस्कारांचं सामर्थ्य आहे, या सगळ्याचा विचार करता जो पुराणिक अयाचित वृत्तीने त्या पुराणाचं ज्याला आपण पठण म्हणू, अध्ययन अध्यापन म्हणू, ती परंपरा राखण्याकरता आणि प्रत्यक्ष पुराण सांगणं कथन करणं म्हणू, या सगळ्यामध्ये ती जर व्यक्ती समाजातून पैसेच न घेईल किंवा तिला जर पैसेच नाही मिळाले तिचा प्रपंच कसा चालेल? समाजामध्ये त्यांनी निस्पृह राहावं आणि त्याला काहीच देऊ नये. वास्तविक पाहता कोणत्याही ग्रंथामध्ये, कोणत्याही पुराणामध्ये पुराणिकाला फलश्रुती म्हणून काय द्यावं हे जे सांगितलं आहे ते त्या पुराणिकाला पैसे पाहिजेत म्हणून ब्राह्मणांनी लिहिलेलं नाही आहे. जोपर्यंत आमच्या समाजामध्ये बुद्धिमंतांचा, व्यासंगी लोकांचा, व्युत्पन्न पंडितांचा आदर करावा, सत्कार करावा ही भावना जोपर्यंत टिकून राहील तोपर्यंत अशा प्रकारची वक्तव्ये ह्या समाजामध्ये होणार नाहीत. जी मंडळी अशा प्रकारची वक्तव्ये आमच्या समाजामध्ये करतात त्यांना त्यांच्या पांडित्याचा सत्कार आणि सरकारी पुरस्कार मिळावेसे वाटतात, परंतु समाजामध्ये अयाचित वृत्तीने समाज चालवण्याकरता, समाजाला मार्गदर्शन करण्याकरता जी मंडळी कार्य करतात त्यांना मात्र स्वेच्छेने काही देऊ नये ही जी भावना आहे ही फार शोचनीय आहे. आणि दुर्दैवाने या पुराणांच्यामध्ये दिलेल्या ज्या फलश्रुती आहेत त्या ब्राह्मणांच्या हापापलेल्या वृत्तीतून आलेल्या नाही आहेत. ब्राह्मणांना काहीतरी मिळावं म्हणून ब्राह्मणांनी लिहिलेलं नाही आहे. कोणतंही पुराण कुठल्याही सोम्यागोम्या ब्राह्मणांनी लिहून त्याची फलश्रुती दिलेली नाही आहे. आणि जर असं 1% कुणाला त्याच्यावर आरोप करायचा असेल की व्यासांनीच हे मुद्दाम ब्राह्मणांचं जीवन बरकाण असं आहे, ब्राह्मणांकरता काय विचार ह्या समाजामध्ये निर्माण होतील आज तर काही आपण सांगू शकत नाही. त्यामुळे जर कुणाच्या मनात असं आलंच की व्यासांना ब्राह्मणांचं बरं चालावं म्हणून जर त्यांनी हे लिहिलं आहे तरही व्यासांचं काही चुकलेलं नाही आहे. कारण समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या माणसाला सुद्धा पोट असतं आणि त्यालाही प्रपंच असतो, त्याच्याकरता हे दिलं पाहिजे. इतक्या क्षुद्र वृत्तीतून व्यासांनी लिहिलेलंच नाही आहे. समाजाला दानाची सवय असावी, समाजाने अयाचित वृत्तीने राहणारी माणसं शोधून काढावीत आणि त्या समाजाने त्यांना आश्रय द्यावा या बुद्धीतून ते लिहिलेलं आहे. ही बुद्धी ज्याला समजत नसेल ते त्याचं दुर्दैव आहे, ते व्यासांचं नाही आहे. दुसरं आपल्यापुढे मांडण्याचा एक विषय आहे तो म्हणजे असा आहे
की समाजामध्ये ह्या अशा प्रकारच्या फलस्वरूपामध्ये ज्यांना काही दिलं जातं किंवा त्याचा जेव्हा अशा प्रकारे उच्चार केला जातो, मनुष्याला तो जे कमावतो त्या कमावल्या जाणाऱ्या त्याच्या सगळ्या पैसा, स्थावर, जंगम ह्या सगळ्यामध्ये तो एकटा नाही कमवत. तो आपल्याकडे एक सूत्र आहे वैदिक परंपरेचं की ही सगळी जी सृष्टी आहे ती परस्परांच्या आश्रयाने चालते आणि त्यामुळे सगळ्यांचा एकमेकांवर आश्रयत्व आहे. आमचं घर चालतं काय आम्ही घर चालवत नाही, आमचं जीवन चालतं काय आम्ही जीवन चालवत नाही, आम्हाला वस्त्र नेसण्याकरता आम्ही आमचं वस्त्र विणत नाही, आम्हाला धान्य खाण्याकरता आम्ही आमचं धान्य उत्पन्न करत नाही, आम्हाला ज्या घरात राहतो आम्ही त्या घराकरता ज्या म्हणजे आम्हाला जो आसरा पाहिजे आहे त्या आसऱ्याकरता ते घर आम्ही निर्माण करत नाही. एका जीवाने आपल्या जगण्याकरता स्वतः आपल्याकरता काय केलं आहे आणि समाजाने त्याच्याकरता काय केलं आहे हा जर विचार केला तर करणारा समाज अधिक आहे, माणूस आपल्या स्वतःकरता करणारा कमी आहे. आणि आज तर आमचा शहरातला पोशाखी समाज त्यांनी आपली कुटुंब व्यवस्था अधिकाधिक आउटसोर्सिंगच्या मॅनेजमेंटवरती बेतलेली आहे. आमच्या घरात आम्ही झाडत नाही, आमच्या घराची स्वच्छता आम्ही करत नाही, आमचं धुणं आम्ही धुत नाही, आमची भांडी आम्ही घासत नाही, आमचा स्वयंपाक आम्ही करत नाही, आमची बाहेरची कामं आम्ही करत नाही, आमचं इन्कम टॅक्सचं काम कोणी बघतो, आमच्या पैशाच्या वेल्थ मॅनेजमेंटचं काम कोणी बघतो, आमची बाहेरची कामं कोणी बघतात, आमच्या स्वतःच्या वाहनांकरता सुद्धा माणसं नेमलेली असतात की बाबा तू येत जाण आमचं हे मेंटेन करून जा, आमचं घर आहे दर महिन्याला यायचं मेंटेन करून जायचं. अरे घरातल्या प्रत्येक कामाचं आजच्या मॅनेजमेंटप्रमाणे आउटसोर्सिंग आहे, सगळं आउटसोर्स केलेलं आहे. या जगामध्ये ह्या परिस्थितीमध्ये मनुष्याला विद्येची किंवा गुणांची कदर ही गोष्ट प्रोफेशनल लेव्हलवरच्या लोकांना समजू शकत नाही. म्हणून काल आपण जे म्हटलं ना की पुराणांनी जो संस्कार केला आहे तो संस्कार कशाचा केला आहे, त्यांनी सांगितलं ही भूमी कर्मभूमी आहे, बाहेरचे सगळे देश बाहेरच्या सगळ्या भूमी ह्या भोगभूमी आहेत, ह्या भूमीमध्ये कर्मभूमी म्हणून काय करायचं, काय केलं जातं, ते कसं करावं, कोणत्या स्वरूपात असावं हे शिकवणारं हे पुराण आहे. आणि त्यांनी सांगितलं पुराणिक रोज पुराण सांगतो पण पुराणाचा अनाध्यायाचा दिवस आहे आणि पुराणाचा अनाध्यायाचा जो दिवस आहे तो द्वादशी आहे. द्वादशीला पुराण सांगत नाहीत कारण आपण काल बघितलं त्याप्रमाणे हा जो रोमहर्षण नावाचा सूत आहे त्या सूताचा वध बलरामानी केलेला आहे, तो द्वादशीला केला आहे. आणि एका पुराणिकाचा वध त्या तिथीला झाला म्हणून पुराणाचा अनाध्याय द्वादशीला असतो आणि हा एक पुराणांचा अलिखित नियम आहे. बाकी आपल्याला आणखीन पुराणांच्याविषयी काही मांडावं असं मला वाटत नाही. मी आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे हे जे नारद पुराण आहे हे नारद पुराण वैष्णव पुराण आहे. पुराणामध्ये सुद्धा मांडून ठेवलेलं आहे की जो श्रद्धावान आहे त्यांनी ऐकावं.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया श्रीकृष्ण केळकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद भाटे यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोधवावे।

असमर्थ। आपण दासबोधाचा दशक चौथा समास दुसरा पाहतो आहोत, कीर्तन भजन निरूपण नाम समास। त्याच्यामध्ये कीर्तन कशा प्रकारचं असावं, प्रवचन कशा प्रकारचं असावं, कोणते विषय त्याच्यामध्ये असतात आणि त्याच्यापासून परिणाम काय होतो हे सर्व ह्याच्यात सांगितलेलं आहे। माया ब्रह्मिणीचे विवरण साकल्य वदावे, माया आणि ब्रह्माचं विवरण करायला सांगितलंय। कारण सामान्यतः मनुष्य हा मायेमध्ये गुरफटलेला असतो, मी माझं मला माझा संसार ह्याच्यामध्ये अडकलेला असतो, तिथून त्याला बाहेर पडून देह बुद्धी ती आत्मबुद्धी करायची, त्याच्यासाठी मायेचं स्वरूप काय आहे, ब्रह्माचं स्वरूप काय आहे हे समजून घ्यायला लागतं। त्याचबरोबर गुरु परंपरा निर्धारे चळोच नेदावी, गुरु परंपरा पाहिजे, आपले गुरु कोण, त्यांचे गुरु कोण, त्यांचे गुरु कोण, अशी एक परंपरा आहे। अनेक परंपरा ह्या आदिनाथांपासून चालत आलेल्या आहेत, दत्तात्रयांपासून चालत आलेले आहेत, असे जे मूळ पुरुष आहेत ती परंपरा त्याचंही रक्षण केलं पाहिजे। त्यामुळे आपलं सगळं वर्तन सांगणं त्या परंपरेला धरून असलं पाहिजे। करावे वैराग्य रक्षण, वैराग्य म्हणजे काय कळलं पाहिजे आणि त्या वैराग्याचं रक्षण केलं पाहिजे। रक्षावे ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे काय तेही नीट समजून दिलं पाहिजे। आणि त्यासाठी जर तो कीर्तनकार किंवा प्रवचनकार परमदक्ष विचक्षण असेल तर तो सर्वही सांभाळी। निरूपण करत असताना अत्यंत दक्ष पाहिजे, प्रत्येक गोष्ट नीट प्रमाणे त्याला कळली पाहिजे, त्यांनी अनुभवली पाहिजे आणि लोकांना सांगितली पाहिजे। काय करू नये सांगताना समर्थ म्हणतात, कीर्तन ऐकता संदेह पडे, सत्य समाधान ते मुळे, नैतिक न्याय साधन मोडे, ऐसे न बोलावे। बोलण्यात असं काही नसावं की श्रोत्याच्या मनामध्ये संदेह निर्माण होईल, उलट जो संदेह असेल तो निरूपणाने मोकळा झाला पाहिजे, संशय त्याचा दूर झाला पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे। त्यामुळे समाधान उडेल असं जाता कामा नये आणि नीती न्याय साधन मोडेल असंही बोलू नये। सगुण कथा या नाव कीर्तन आणि अद्वैत म्हणजे निरूपण, पण सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे ही पुन्हा खास सूचना समर्थाने दिलेली आहे। पुष्कळ वेळा काय होतं, काही मंडळी सगुणाचीच उपासना करत असतात आणि जन्मभर निर्गुणाच्या उपासनेकडे लक्षच जात नाही। त्यामुळे केवळ सगुणाची उपासना ही देखील त्याला पूर्ण बोधावर न्यायला उपयोगी होत नाही, त्याचबरोबर केवळ निर्गुणाची उपासना ही पुरेशी पडत नाही। कारण भगवंतानीच त्याला म्हटलेलं आहे की अशी केवळ निर्गुणाची उपासना भक्ती शिवाय जर करत असेल तर क्लेशोधिकतर असते। म्हणून समर्थाने इथं मुद्दाम म्हटलेला आहे, सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे, सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे। सगुणाची उपासना करत करतच पुढे निर्गुणाची उपासना करायची आणि निर्गुणाची उपासना झाल्यानंतर याचा अर्थ एक रूपता साधल्यावर ज्ञान झाल्यावर पुन्हा सगुणाची उपासना करायची, त्याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हटलेलं आहे। त्यामुळे सगुण निर्गुण आणि पुन्हा सगुण अशा तऱ्हेची वाटचाल असायला पाहिजे। असो वक्तृत्वाचा अधिकार अल्पासन गडे सत्योत्तर, वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा। समर्थाने स्पष्टपणे सांगून दिलेलं आहे की कुणीही केवळ वक्तृत्व आहे म्हणून जर का तो कीर्तन प्रवचन करत असेल तर उपयोगी नाही, तो वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा। केवळ ग्रंथाचा अभ्यास केलेला आहे, पाठांतर पुष्कळ आहे म्हणून निरूपण करतोय असं नव्हे, तर त्यांनी स्वतः साधना केली पाहिजे, त्याला गुरुकृपा झालेली असली पाहिजे आणि गुरुपदिष्ट मार्गाने साधना करून काही ना काहीतरी अनुभव मिळाला पाहिजे। आणि तो जर स्वतः सद्गुरूच असेल, साक्षात्कारी संत असेल, पूर्ण अनुभव घेतलेला असेल, तर त्याने त्याच्या मुखातून येणारं प्रत्येक शब्द हे ब्रह्मवाक्यच धरलेलं जातं आणि त्यामुळे त्यांनी जे निरूपण केलेलं असेल त्याला विशेष महत्व आहे। म्हणून समर्थित मुद्दाम सांगतात की वक्ता हा अनुभवाचा पाहिजे। सगळं रक्षून ज्ञान सांगे जेणे वेद ज्ञान भंगे, सर्व राखून सांगायचं आहे, कशाचे निराकरण करायचं नाहीये ज्या ज्या गोष्टी आहेत। कारण कुठलीही व्यक्ती वरचा मार्ग चढत जाताना खालच्या पायऱ्या चढत चढतच वर जाणार आहे, त्यामुळे वर पोचल्यानंतर खालच्याचं निराकरण करायचं नाही, त्याला उलट असंच सांगायला पाहिजे की हे करत करत तू ये। उत्तम सन्मार्ग लागे प्राणी मात्रासी, ज्या योगे प्राणी मात्राला सन्मार्ग
सत्कडे नेणारा मार्ग त्याला लाभेल अशा तऱ्हेचं बोलणं किंवा निरूपण व्हायला पाहिजे. असो किती सांगणार आता, हे सकळ सांडून करावे गुणानुवाद कीर्तन या नाव भगवत भजन. तेव्हा सगळ्या प्रकारचं पथ्य पाळून अत्यंत सावधपणानं कीर्तन प्रवचन करायला पाहिजे. पण त्याचा परिणाम काय होतो, कीर्तनाने काय मिळतं आपल्याला, ते पुढे समर्थ सांगतात. कीर्तने महादोष जाती. मनुष्य प्राणी अनेक कर्म करत असतो, त्या कर्मामध्ये दोष अनेक असतात. साध कर्म जरी करत असला तरी ते कर्म ज्या देह मन बुद्धी कडून केलं जातं ते यंत्र अशुद्ध असतं, त्यामुळे कर्मामध्ये दोष राहत असतो. त्यामुळे हा दोष जर जायला हवं असेल तर हे कीर्तन श्रवण नामस्मरण हे करायला पाहिजे. त्यामुळे कीर्तने महादोष जाती, कीर्तने होये उत्तम गती, कीर्तने भगवत प्राप्ती. ध्येय भगवत प्राप्तीच डोळ्यासमोर पाहिजे. कीर्तन करणारा आणि कीर्तन ऐकणारा दोघांच्या पुढे ध्येय काय पाहिजे, तर भगवत प्राप्ती हे ध्येय पाहिजे. केवळ आपला वेळ घालवायचा किंवा तिथं जाऊन बसलो म्हणजे जरा पुण्य लागतं, कानावरून जातं असं उपयोगी नाही. कानावरून जायचं नाहीये, ते कानातून आत शिरून बुद्धीमध्ये स्थिर व्हायचंय, अंतःकरणामध्ये पक्क व्हायचंय, अशा तऱ्हेचा बोध घेऊन स्वतः गेला पाहिजे. कीर्तने वाचा पवित्र, वाणी पवित्र होते. कीर्तने होय सत्पात्र, कीर्तन करता करता कीर्तन करणारा आणि ऐकणारा देखील सत्पात्र होतो, चांगला होतो. हरी कीर्तने प्राणी मात्र सुशील होती. कीर्तने अवेग्रता घडे, व्यग्रता असते माणसाला सारखी, तो व्यग्रता घेऊनच तिथं जात असतो ऐकायला. पण कीर्तन ऐकल्यानंतर त्याची व्यग्रता काही काळ काविना नष्ट झाली पाहिजे. आणि अशी हळूहळू हळू करता करता मनाला व्यग्रताच येणार नाही, येणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या सहजपणे स्वीकारता येतील अशा तऱ्हेची मनाची तयारी करणं, मन सबल बनवणं, हे सगळा परिणाम या कीर्तन प्रवचनाने झाला पाहिजे. कीर्तने निश्चय सापडे, कीर्तने संदेह बुडे श्रोतया वक्तयांचा. समर्थांनी स्पष्ट सांगितले, श्रोते आणि वक्ते दोघांची व्यग्रता गेली पाहिजे, संदेह मोडला पाहिजे, निर्मळ स्वच्छ मन झालं पाहिजे. सदा सर्वदा हरी कीर्तन ब्रह्मसुत करी जाण, तोची नारद तोची नारायण. नारदाने तेच काम जीवनभर केलेलं आहे. ऐसा कीर्तनाचा अगाध महिमा, कीर्तने संतोषे परमात्मा. कीर्तनाने परमात्म्याला संतोष होतो आणि परमात्म्याला संतोष होणं हेच आपलं ध्येय आहे. कारण परमात्म्याला संतोष झाला म्हणजे तो स्वयमेव आविर्भवती अनुभावयती भक्तान, असं नारदाने म्हटलेलं आहे नारदीय भक्ती सूत्रात. परमात्म्याला संतोष झाला तो आपणहून प्रगट पडतो, भक्ताच्या पुढे येतो आणि स्वतःचा अनुभव त्याला देतो. त्यामुळे सकळ तीर्थे आणि जगतात्मा हरी कीर्तनी वसे, असं म्हणून कीर्तन भजन निरूपणाचा समास समर्थांनी पुरा केला. आणि पुढचा तिसरा समास जो आहे महत्वाचा समास आहे, त्याच्यामध्ये नामस्मरण भक्ती आहे. ज्या काही साधना सांगितल्या जातात त्याच्यामध्ये बहिरंग साधना आणि अंतरंग साधना आहेत. त्याच्यामध्ये नाम आणि ध्यान ही अंतरंग साधन आहे. बरेचसे संप्रदाय नामाचे आहेत, पण नाम घेता घेता घेता पुढे ते आतमध्ये गेलं पाहिजे आणि भगवत दर्शनापर्यंत नेणं पाहिजे. ह्या तऱ्हेनं नामस्मरण किती लोक करतात असं जर म्हटलं तर फारच क्वचित असं सांगावं लागतं. त्याचं कारण पुष्कळ वेळा नाम आपण कशासाठी घेतो आहोत, कशा पद्धतीने घेतलं पाहिजे आणि त्याचा परिणाम काय व्हायला पाहिजे हे जर माहिती नसेल तर 13 कोटी राम जप करून देखील हाताला काही लागलं नाही फारसं असं म्हणावं लागेल. त्यामुळे हे देखील नीट जाणत्याकडून समजावून घेतलं पाहिजे. तर नामस्मरण भक्तीवर समर्थाने खूपच छान लिहिलेलं आहे, आपण समजून घेऊयात. आता ऐका विष्णू स्मरण तिसरी भक्ती. स्मरण देवाचे करावे, इथंच थांबलो आपण. कारण आपण देवाचं स्मरण करतच नाही, आपण जे

कुठल्याही ऐहिक गोष्टीने माणसाला समाधान होत नाही, आणखीन आणखीन वाढतच जाते इच्छा, जेवढं मिळतं त्याच्यापेक्षा आणखीन पाहिजे आणखीन पाहिजे, कुठं थांबायचं हे कळत नाही, त्यामुळे समाधान कधीच मिळत नाही। परंतु नामस्मरणाने ह्या सगळ्या गोष्टीपासून भगवंताच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्यामुळे समाधान दिवसेदिवस वाढत जातं। दोन बरोबर विरोधी मार्ग आहेत, एक आपण संसाराच्या मार्गाने जोपर्यंत जातो आहे तोपर्यंत समाधान शांती मिळणार नाही। म्हणजे तर समर्थ सांगतात की नामस्मरणे पावावे समाधान। केव्हा करावं? नित्य नियम प्रातःकाळी माध्यानकाळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे। नामस्मरणाला वेळ सांगितलेली नाही, कोणत्याही क्षणी अंतरुणावर पडलेलो आहोत, नाम घेता घेता झोपला, मध्ये जाग आलेली आहे, ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळतोय, सहजच नाम घ्यावं, उठताना देखील नामस्मरणातच उठावं, त्यामुळे कुठलीही वेळ त्याला वर्ज सांगितलेली नाही। हरी ओम, जय जय रघुवीर समर्थ, ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा हृदः कस्य स्विद्धनम्।

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, आता आपण ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना. संगीत यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
1: आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोते हो, आता ऐकूया बाळ कोल्हटकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव आणि राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोड द्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादरकर्ते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे तीन भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. पाचव्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला, तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिका वनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्य रूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे. या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे, तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालिकेचे स्थान आहे। तिचे दर्शन घे, तिला वंदन कर। कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल, तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत। परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर। ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर, त्यातील थोडे पाणी पी। ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल, तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर। सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर। त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये। सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर। त्या योगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल। अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील। त्यात खूप कष्ट आहे, तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली। पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली। त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली। अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली। मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला। नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिका माता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले। सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली। त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली। असंख्य लोकांचे कल्याण झाले। शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली। ही अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे। ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली। नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले। शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे। तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या। शाबरी मंत्र हे नाथ संप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे, म्हणून शाबरी मंत्र विद्येला नाथ विद्या असेही म्हणतात। या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले। पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता, ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते। शाबरी कवच महात्म्य। शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे। या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे। या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते। अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे। नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना। नित्यपाठ करताना शुचिर्भूत असावे, आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे। शाबरी देवीचे दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे. दत्तात्रय ध्यान मंत्र. ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलं भस्मांगरागोज्वलं शांतं नाद विलीन चित्त पवनं शार्दूल चर्मांबरं ब्रह्मज्ञ

नवनाथ स्मरण मंत्र गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंग कानिफ मच्छिंद्र राद्याः चौरंगीरे वाणक बद्री सौज्ञा भूम्यां बभूर नवनाथ सिद्धः। नित्योपासकाने नित्य पाठात शक्यतो खंड पडू देऊ नये। प्रवासात वाचन केले तरी चाले, पण शक्यतो घरीच करावे। कवच पाठ स्पष्ट शब्दोच्चारांसहित मोठ्याने करावा। उपासनेला मंगळवारी, शुक्रवारी वा देवीच्या उत्तम दिवशी आरंभ करावा। अनुष्ठानासंबंधी माहिती। अनुष्ठानाची मुदत कमीत कमी 11 दिवस आणि जास्तीत जास्त 21 दिवस।

महाप्रभु आणि नवनाथांचे स्मरण करावे, त्यांना आपली अडचण सांगावी, त्यांची कृपा व्हावी म्हणून आपण कशा प्रकारे अनुष्ठान करणार आहोत ते सांगावे। या सेवेने संतुष्ट होऊन आपण माझी कार्यसिद्धी करा अशी विनंती करून तळ हातावरील पाणी तामणात सोडावे। अनुष्ठान करण्यापूर्वी वाघावर बसलेल्या देवीची पंचोपचारे पूजा करावी। साजूक तुपाचा दिवा लावावा, तो अनुष्ठान पूर्ण होईपर्यंत अखंड ठेवावा। सुगंधी अगरबत्ती लावावी। अनुष्ठान काळात शुचिरभूत असावे, सदाचाराने वागावे, काळे वस्त्र वापरू नये, ब्रह्मचर्य पालन केल्यास उत्तम, मांसाहार आणि मद्यपान करू नये। त्वरित फळप्राप्ती हवी असणाऱ्यांनी स्थान बदल करू नये। अनुष्ठानाची वेळ निश्चित असावी। अनुष्ठान पूर्ण झाल्यावर आरती म्हणावी। विशेष उपासना। ग्रहण काळात आणि उत्तम पर्वणी दिनी या कवचाचे 108 वेळा पठण करावे। सर्वारिष्टनाशकम शाबरी कवचम अथ ध्यानम। ओम नमो भगवते श्री वीरभद्राय विरूपाक्षिलम निकुंभिनी षोडशी उपचारिणी वरुथिनी मांस चर्विणी चेम चेम चेम चामलारई धनम धनम कंप कंप आवेशय त्रिलोकवर्ती लोकदाई सहस्त्रकोटी देवानाम आकर्षय आकर्षय नवकोटी गंधर्वान आकर्षय आकर्षय हंस हंस सोहम सोहम सर्वं रक्षमां रक्ष भूतेभ्यो रक्ष ग्रहेभ्यो रक्ष पिशाचेभ्यो रक्ष शाकिनीति रक्ष डाकिनीति रक्ष अप्रत्यक्ष प्रत्यक्षारिष्टेभ्यो रक्ष रक्ष महाशक्ति रक्ष कवच शक्ति रक्ष रक्ष ओजंवाल गुरुवाल ओम प्रसह हनुमंत रक्ष श्रीमन्नाथ गुरुत्रयं गणपतिं पीठत्रयं भैरवं सिद्धाढ्यं बटुकत्रयं पदयुगं द्युतिक्रमं मंडलं वैराटाष्टचतुष्टयं च नक्कं वैरावली पंचकं श्रीमन्मालिनी मंत्रराजसहितं वंदे गुरोर्मंडलं इति प्रार्थना। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ प्रार्थना। ओम ह्राम ह्रीं ह्रूं क्षां क्षीं क्षुं कृष्णक्षेत्रपालाय नमः। आगच्छ आगच्छ बलि सर्वग्रह शमनं मम कार्यं कुरु कुरु स्वाहा। ओम नमो ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐं चक्रेश्वरी शंख चक्र गदा पद्मधारिणी मम वांछित सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। ओम नमो कमलवदन मोहिनी सर्वजन वशकारिणी साक्षात सूक्ष्म स्वरूपिणी यन्मम वशगा। ओम सूरा सूरा भवेयु स्वाहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। अरुणकिरणजालैरञ्जितासावकाशा विधृतजपमाला विटिकापुस्तकहस्ता इतरकरकराड्या फुल्लकालारहस्ता निवसतुरुधिबाला नित्यकल्याणशीला। या प्रार्थनेनंतर हात जोडून नमस्कार करावा। अथ शाबरी कवच जपे विनियोगः असे म्हणून संध्येचे पळीभर पाणी तामणात सोडावे। या कवचाचा विषम संख्येत आपल्या सामर्थ्यानुसार नित्य पाठ करावा। श्री अथ शाबरी कवच पाठ प्रारंभः। ओम सर्व विघ्ननाशाय सर्वारिष्ट निवारणाय सर्व सौख्य प्रदाय बालानां बुद्धि प्रदाय
नाना प्रकार क धन वाह।

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत. शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत. नाथांच्या कृपेने इच्छित कार्यसिद्धी होईल, कल्याण होईल. काही महत्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी.

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो। धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीं श्रीं क्रीं श्रीं क्लीं ह्रीं श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा। हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा, धनवृद्धी होते। धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं श्रीं लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा। हा मंत्र व्यापार नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा। विद्या प्राप्तीसाठी ओम नमः श्रीं श्रीं अहम वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्यां देहि मम ह्रीं सरस्वती स्वाहा। कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलयकाराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकम निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा। मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा, त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा। ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी। यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते। हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा। व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीं श्रीं श्रीं परमां सिद्धिं श्रीं श्रीं ओम। हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा। ही साधना सायंकाळी करावी, व्यापार वाढेल। संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीं ह्रीं सर्व क्रोध प्रशमने स्वाहा। 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा। मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे, कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल। शुभम भवतु।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच। सादरकर्ते होते गणेश इनामदार। ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तीसुधा।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। चळंब्याहून स्वामी जे अदृश्य झाले ते क्षणार्धात मंगळवेढ्याला परत आले। स्वामी काही दिवस गावात नव्हते, त्यामुळे त्यांचे भक्त उदास झाले होते। परंतु स्वामी पुन्हा गावात अवतीर्ण झाल्यावर गावाला दिवाळीचा आनंद झाला। लोकांनी अंगणात रांगोळ्या घातल्या, गुढ्या उभारल्या, स्वामींच्या भोवती गाव पुन्हा जमा झाला। स्वामी औदुंबराखाली आसन मांडी घालून बसले। स्वामींच्या पाठोपाठ स्वामींचे परमभक्त वेद संपन्न परशुराम भट सुद्धा मंगळवेढ्यात आले। चळंबे गावातला चमत्कार त्यांनी गावकऱ्यांना सांगितला तेव्हा गावकऱ्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही। स्वामींनी चळंबे इथे श्री गणेशाच्या रूपात सर्वांना दर्शन दिलं ही बातमी सर्वत्र पसरली। आता लोकांच्या झुंडीच्या झुंडी स्वामींच्या दर्शनाला येऊ लागल्या। स्वामी परमेश्वराचे अवतार आहेत ही बातमी सर्वत्र पसरली होती। मंगळवेढ्यात स्वामींनी एक तप मुक्काम केला। ह्या 12 वर्षात दत्त जयंतीला स्वामी श्री दत्तावतारात भक्तांना प्रत्यक्ष दर्शन देत होते। दत्त जयंतीला तर आजूबाजूच्या गावातून लोक प्रचंड संख्येने येत असत, स्वामींचा जय जयकार करीत। ह्या काळात स्वामींनी हजारो लोकांची दुःख दूर केली, असाध्य रोग बरे केले, कित्येकांना दारिद्र्याच्या गच्च मिठीतून सोडवलं, सर्वांची संकट दूर केली, लोकांच्या जगण्यात चैतन्याच्या बागा फुलवल्या। एके वर्षी अवर्षण पडलं, पावसाचा एक थेंब काही पडला नाही, नांगरलेल्या जमिनींना तडे गेले, सगळे शेतकरी स्वामींकडे गेले आणि त्यांनी स्वामींना साकडं घातलं। स्वामींनी फक्त आकाशाकडे पाहिलं आणि त्या क्षणी आकाशात काळे भोर ढग जमा झाले आणि पावसाच्या धारा कोसळू लागल्या। सर्वत्र आनंद दाटून आला, पिकं तरारून आली, चहूकडे पाणीच पाणी फेसाळून आलं। स्वामींच्या अस्तित्वाची फलनिष्पत्ती म्हणजे कोसळलेला पाऊस। स्वामींनी असे शेकडो चमत्कार केले, लोकांना संकटातून वाचवलं आणि एक तप पूर्ण झाल्यावर एका पहाटे मंगळवेढा सोडलं आणि अचानक पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या दर्शनाला आले। भीमेला महापूर आला होता, स्वामी प्रवाहावरून चालत आले आणि पंढरी रायासमोर उभे राहिले। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, प्रत्येकाला परमेश्वरी दर्शनाची ओढ आहे। प्रत्येकाला वाटतं की परमेश्वराची भेट व्हावी, परंतु त्याचं कारण काय? तर प्रपंचातल्या अडचणी त्याने सोडवाव्यात, मार्ग दाखवावा। ज्याने प्रपंच मांडला आहे त्याला दुःखमुक्त आयुष्य हवं आहे आणि प्रपंचात दुःखाचे गडद वेढे पडतात हे सत्यच आहे। परंतु परमेश्वराची प्राप्ती प्रापंचिक तिढे सुटावेत ह्यासाठी व्हावी की त्याच्या दर्शनाची मला विलक्षण ओढ आहे ह्यासाठी व्हावी हे तुम्ही एकदा ठरवा। तुम्हाला त्याला केवळ आनंदासाठीच पाहायचं आहे ही अवस्था झाली असेल तर तुम्ही खरे भक्त आहात, एवढंच मी म्हणेन।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 9 जून. वासना नाश हाच मोक्ष. पुष्कळदा भक्ती म्हणजे काय किंवा परमार्थ कशाला म्हणतात हेच आपल्याला कळत नाही. ज्याला प्रपंच नीट करता येत नाही त्याला नाही परमार्थ करता येणार. प्रपंचाला कंटाळून भक्ती नाही येणार. कंटाळा प्रपंचाचा येण्यापेक्षा विषयांचा आला पाहिजे. मला सुख व्हावं हा प्रत्येक जीवाचा मुख्य हेतू असतो. मोक्ष म्हणजे निरतिशय सुखाचा अनुभव होय. जिवंतपणी मिळालेली अत्यंतिक सुखाची स्थिती अशी मोक्षाची व्याख्या करता येईल. खरोखर भगवंताजवळ काय कमी आहे? एक आपलं मन त्याला द्यावं आणि त्याची श्रद्धायुक्त भक्ती करावी. काळजी करणं म्हणजे भगवंतावर भरोसा नसणं होय. प्रारब्धावर देह टाकणं ही खरी संन्यासवृत्ती होय. वासना न ठेवता आपल्या हातून कर्मच होत नाही त्याला काय करावं? माझं समाधान माझ्याजवळ असताना दुसरीकडे ते मिळेल असं आपल्याला वाटतं हेच आपलं चुकतं. हवे पण संपलं नाही तोपर्यंत समाधान नाही. हव्यास मरेपर्यंत सुटतच नाही. हे सर्व रोगांचं मूळ आहे आणि म्हणूनच ज्याची वासना नाहीशी झाली तो मोक्षत्वाला गेला खरा. आशेची निराशा झाली नाही तोपर्यंत भगवंताचा दास नाही होता येणार. आशा जेव्हा मनात उठेल तेव्हा भगवंताला ती अर्पण करावी. प्रत्येकाला वाटतं मी श्रीमंत व्हावं, पण किती जण तसे होतात? म्हणजे ही निराशाच नाही का? प्रपंच खरोखरीच नाटकासारखा आहे. नाटकामध्ये एखादा मनुष्य राजा झाला काय किंवा भिकारी झाला काय प्रत्यक्ष जगामध्ये त्याला किंमत नाही. उलट भिकाऱ्याचं काम करणाऱ्याने जर ते उत्तम केलं तर लोक त्याचं कौतुक करतात. तसं प्रपंचामध्ये कुणी श्रीमंत असला काय आणि कुणी गरीब असला काय याला महत्व नसून त्याने भगवंताचं अनुसंधान किती ठेवलं याला खरं महत्व आहे. आपण पैसा साठवला तर गैर नाही, पण त्याचा आधार न वाटावा. अनुसंधानाच्या आड त्याला येऊ देऊ नये. विषयावर जोपर्यंत तुमचं सुख अवलंबून आहे तोपर्यंत भक्तीचं खरं सुख मिळत नाही. एक भगवंतच मनापासून हवा असं वाटलं म्हणजे तो प्राप्त होतो. मी करतो असं कधीच म्हणू नये. मी आपल्या तपश्चर्येने भगवंताला पाहिन असं जो म्हणतो त्याला भगवंताचं दर्शन होणं कठीणच असतं. विषय मिळाला नाही म्हणजे तळमळ लागते, त्याप्रमाणे भगवंत भेटला नाही तर तळमळ लागावी. आजच्या आपल्या स्थितीत आपल्याला काय करता येणं शक्य आहे हे प्रथम पाहावं. परमार्थ समजून जो त्याचं आचरण करील त्याला तो लवकर साधेल. त्या माणसाला प्रपंच सोडून जाण्याचं कारण उरणार नाही. हवं व नको याचा आग्रह नसावा, यातच वासनेचं मरण आहे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा। भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे। या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या। अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या। डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353530।

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो आता ऐकूया संत नरहरी सोनार यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोतेहो भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, ऐकूयात वसंत निनावे यांची गीतरचना, संगीत कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

उपेंद्र चिंचोरे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा.

आता ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: लता अंगन देव पिताचा आला
1: कल्याण होईल ग बोलतो तुझ राम धर्मा।

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 10:15 आणि 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार 6:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय 24 श्री गणेशाय नमः। श्री लक्ष्मीने त्यानंतर भगवान विष्णूंना अधिक मासात कोणते दान दिल्याने कोणते फळ मिळते असं विचारलं तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, प्रिये, जो अधिक मासात विप्राला यथाशक्ती सुवर्ण दान देतो त्याची सर्व मनोरथे पूर्ण होतात। जन्मभर दारिद्र्याची स्थिती येत नाही। गायीचं दान दिल्यास ब्रह्मलोकात वास होतो। जो भक्तिभावाने द्विजांना रजत दान देतो त्याचे पितर तुष्ट होतात आणि त्याचं मनोरथ पूर्ण करतात। तांबं किंवा ताम्रपात्र योग्य माणसाला जो दान देतो त्यावर त्यांच्यावर शंकर पार्वतीसह कृपा करतात आणि सर्व काही देतात। जो पद्मराज आदी रत्न देतो त्याला राजपद मिळतं। जो मोती देतो त्याच्या भाग्याने सर्व भोग आणि मोक्षही मिळतो। कांबळे दिल्याने पाप नष्ट होते। वस्त्रदानाने चंद्रलोकात जाण्यास मिळते। लोकरीचं वस्त्र दिल्याने निर्भयता येते। नेमके उपयोगी पडेल असे वस्त्र द्यावे। विप्रांना रोज धान्य द्यावे। त्याने आपले पुरुषार्थ पूर्ण होतात। गरजूंना अन्न आणि जल दिल्यास अक्षय पुण्य प्राप्त होतं। विप्राला पादत्राण दिले तर त्या दात्याच्या यमयातना चुकतात आणि तो स्वर्गातच जातो। तुपाचं भांड आणि तूप दिल्यास सूर्यलोक मिळतो। विविध पदार्थांच्या दानाने जी फले मिळतात त्यांचे वर्णन भगवान विष्णूंनी केले। 7 धान्यांचे दान, 3 रंगांचे तीळ, लाडू करून मुलांना वाटणे, मोदक दान देणे यांची फले सांगितली। स्नान, व्रत, दीपदान, गोपूजन आणि ब्राह्मणाचे पूजन यांची फळे सांगितली। सर्व तीर्थयात्रांच्या पुण्यापेक्षा या मासातील दानाचं पुण्य फार मोठे आहे असे सांगितले। पार्वतीला तिची आई मेना हिने एकदा विचारलं की हे कन्ये, तू माझीच मुलगी, पण तुझ्या नावाने सारी व्रते आहेत, माझ्यासाठी मात्र कोणी व्रत का करीत नाही? तेव्हा पार्वतीने मेनेला म्हणले, मी अधिक मासात व्रत करून तुझे पूजन करीन। असे सांगून पार्वतीने अरुंधतीजवळ म्हटले, मी मातेच्या प्रसन्नतेसाठी अधिक मासात एक व्रत करते। त्या व्रताची माहिती या अध्यायात दिली आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय।

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 24वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, मासांती एका डब्यामध्ये 33 अनरसे घालून डब्याभोवती दोऱ्याने 7 वेढे घालून तो ब्राह्मणाला किंवा आपल्या जावयाला दान द्यावा. पर्याय म्हणून अनरशांऐवजी 33 बत्तासे, 33 बदाम, 33 चांगली पक्व फळे आणि 33 रुपये दान करावेत. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम अधिक मास महात्म्य। अधिक मास पोथी वाचन भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा।

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा। स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित अजय चक्रवर्ती यांनी गायलेला राग जोग।

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित अजय चक्रवर्ती यांनी गायलेला राग जोग. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55 मिनिटांनी।

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर। भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 वाजता।
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।

श्रोतेहो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोतेहो, वसंत निनावे यांची गीतरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, आता ऐकूया संत जनार्दन महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत सोहिराबाईंची भक्तिरचना. संगीत आहे विमल लुकतुके यांचं आणि स्वर आहे प्रभाकर कारेकर यांचा.

श्रोतेहो शांताराम आठवले यांची पदरचना आता ऐकूयात. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर लता मंगेशकर आणि सुधीर फडके यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया समर्थ रामदास स्वामींची अभंग रचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा।

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो, संत सावता महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र, तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

अभंग भक्ती गीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोते हो ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अवधूत बाम यांचं आणि स्वर आहे वैदेही करंबेळकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नामसाधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोताओं प्रस्तुत कर रहे हैं हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन। श्रोते हो पंडित जसराज यांच्या स्वरातील नारायणी स्तुती आता ऐकूयात।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: अभंग भक्ति गीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ति सुधा वरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

शरीर असमर्थ। आपण दासबोधाचा दशक चौथा समास दुसरा पाहतो आहोत, कीर्तन भजन निरूपण नाम समास। त्याच्यामध्ये कीर्तन कशा प्रकारचं असावं, प्रवचन कशा प्रकारचं असावं, कोणते विषय त्याच्यामध्ये असतात आणि त्याच्यापासून परिणाम काय होतो हे सर्व ह्याच्यात सांगितलेलं आहे। माया ब्रह्मिणीचे विवरण साकल्य वदावे, माया आणि ब्रह्माचं विवरण करायला सांगितलंय। कारण सामान्यतः मनुष्य हा मायेमध्ये गुरफटलेला असतो, मी माझं मला माझा संसार ह्याच्यामध्ये अडकलेला असतो, तिथून त्याला बाहेर पडून देह बुद्धी ती आत्मबुद्धी करायची, त्याच्यासाठी मायेचं स्वरूप काय आहे, ब्रह्माचं स्वरूप काय आहे हे समजून घ्यायला लागतं। त्याचबरोबर गुरु परंपरा निर्धारे चळोच नेदावी, गुरु परंपरा पाहिजे, आपले गुरु कोण, त्यांचे गुरु कोण, त्यांचे गुरु कोण, अशी एक परंपरा आहे। अनेक परंपरा ह्या आदिनाथांपासून चालत आलेल्या आहेत, दत्तात्रयांपासून चालत आलेले आहेत, असे जे मूळ पुरुष आहेत ती परंपरा त्याचंही रक्षण केलं पाहिजे। त्यामुळे आपलं सगळं वर्तन सांगणं त्या परंपरेला धरून असलं पाहिजे। करावे वैराग्य रक्षण, वैराग्य म्हणजे काय कळलं पाहिजे आणि त्या वैराग्याचं रक्षण केलं पाहिजे। रक्षावे ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे काय तेही नीट समजून दिलं पाहिजे। आणि त्यासाठी जर तो कीर्तनकार किंवा प्रवचनकार परमदक्ष विचक्षण असेल तर तो सर्वही सांभाळी। निरूपण करत असताना अत्यंत दक्ष पाहिजे, प्रत्येक गोष्ट नीट प्रमाणे त्याला कळली पाहिजे, त्यांनी अनुभवली पाहिजे आणि लोकांना सांगितली पाहिजे। काय करू नये सांगताना समर्थ म्हणतात, कीर्तन ऐकता संदेह पडे, सत्य समाधान ते मुळे, नैतिक न्याय साधन मोडे, ऐसे न बोलावे। बोलण्यात असं काही नसावं की श्रोत्याच्या मनामध्ये संदेह निर्माण होईल, उलट जो संदेह असेल तो निरूपणाने मोकळा झाला पाहिजे, संशय त्याचा दूर झाला पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे। त्यामुळे समाधान उडेल असं जाता कामा नये आणि नीती न्याय साधन मोडेल असंही बोलू नये। सगुण कथा या नाव कीर्तन आणि अद्वैत म्हणजे निरूपण, पण सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे ही पुन्हा खास सूचना समर्थाने दिलेली आहे। पुष्कळ वेळा काय होतं, काही मंडळी सगुणाचीच उपासना करत असतात आणि जन्मभर निर्गुणाच्या उपासनेकडे लक्षच जात नाही। केवळ त्यामुळे केवळ सगुणाची उपासना ही देखील त्याला पूर्ण बोधावर न्यायला उपयोगी होत नाही। त्याचबरोबर केवळ निर्गुणाची उपासना ही पुरेशी पडत नाही, कारण भगवंतानीच त्याला म्हटलेलं आहे की अशी केवळ निर्गुणाची उपासना भक्ती शिवाय जर करत असेल तर क्लेशोधिकतर असते। म्हणून समर्थाने इथं मुद्दा म्हटलेला आहे, सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे, सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे। सगुणाची उपासना करत करतच पुढे निर्गुणाची उपासना करायची आणि निर्गुणाची उपासना झाल्यानंतर याचा अर्थ एक रूपता साधल्यावर ज्ञान झाल्यावर पुन्हा सगुणाची उपासना करायची, त्याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हटलेलं आहे। त्यामुळे सगुण निर्गुण आणि पुन्हा सगुण अशा तऱ्हेची वाटचाल असायला पाहिजे। असो वक्तृत्वाचा अधिकार अल्पासन गडे सत्योत्तर, वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा। समर्थाने स्पष्टपणे सांगून दिलेलं आहे की कुणीही केवळ वक्तृत्व आहे म्हणून जर का तो कीर्तन प्रवचन करत असेल तर उपयोगी नाही, तो वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा। केवळ ग्रंथाचा अभ्यास केलेला आहे, पाठांतर पुष्कळ आहे म्हणून निरूपण करतोय असं नव्हे, तर त्यांनी स्वतः साधना केली पाहिजे, त्याला गुरुकृपा झालेली असली पाहिजे आणि गुरु उपदिष्ट मार्गाने साधना करून काही ना काहीतरी अनुभव मिळाला पाहिजे। आणि तो जर स्वतः सद्गुरूच असेल, साक्षात्कारी संत असेल, पूर्ण अनुभव घेतलेला असेल, तर त्याने त्याच्या मुखातून येणार प्रत्येक शब्द हे ब्रह्मवाक्यच धरलेलं जात आणि त्यामुळे त्यांनी जे निरूपण केलेलं असेल त्याला विशेष महत्व आहे। म्हणून समर्थित मुद्दाम सांगतात की वक्ता हा अनुभवाचा पाहिजे। सकळ रक्षून ज्ञान सांगे जेणे वेद ज्ञान भंगे, सर्व राखून सांगायचं आहे, कशाचे निराकरण करायचं नाहीये ज्या ज्या गोष्टी आहेत। कारण कुठलीही व्यक्ती वरचा मार्ग चढत जाताना खालच्या पायऱ्या चढत चढतच वर जाणार आहे, त्यामुळे वर पोचल्यानंतर खालच्याच निराकरण करायचं नाही, त्याला उलट असंच सांगायला पाहिजे की हे करत करत तू ये। उत्तम सन्मार्ग लागे प्राणी मात्रासी, ज्या योगे प्राणी मात्राला सन्मार्ग
सत्कडे नेणारा मार्ग त्याला लाभेल अशा तऱ्हेचं बोलणं किंवा निरूपण व्हायला पाहिजे. असो किती सांगणार आता, हे सकळ सांडून करावे गुणानुवाद कीर्तन या नाव भगवत भजन. तेव्हा सगळ्या प्रकारचं पथ्य पाळून अत्यंत सावधपणानं कीर्तन प्रवचन करायला पाहिजे. पण त्याचा परिणाम काय होतो, कीर्तनाने काय मिळतं आपल्याला, ते पुढे समर्थ सांगतात. कीर्तने महादोष जाती. मनुष्य प्राणी अनेक कर्म करत असतो, त्या कर्मामध्ये दोष अनेक असतात. साध कर्म जरी करत असला तरी ते कर्म ज्या देह मन बुद्धी कडून केलं जातं ते यंत्र अशुद्ध असतं, त्यामुळे कर्मामध्ये दोष राहत असतो. त्यामुळे हा दोष जर जायला हवं असेल तर हे कीर्तन श्रवण नामस्मरण हे करायला पाहिजे. त्यामुळे कीर्तने महादोष जाती, कीर्तने होये उत्तम गती, कीर्तने भगवत प्राप्ती. ध्येय भगवत प्राप्तीचं डोळ्यासमोर पाहिजे. कीर्तन करणारा आणि कीर्तन ऐकणारा दोघांच्या पुढे ध्येय काय पाहिजे, तर भगवत प्राप्ती हे ध्येय पाहिजे. केवळ आपला वेळ घालवायचा किंवा तिथं जाऊन बसलो म्हणजे जरा पुण्य लागतं, कानावरून जातं असं उपयोगी नाही. कानावरून जायचं नाही आहे, ते कानातून आत शिरून बुद्धीमध्ये स्थिर व्हायचंय, अंतःकरणामध्ये पक्क व्हायचंय, अशा तऱ्हेचा बोध घेऊन स्वतः गेला पाहिजे. कीर्तने वाचा पवित्र, वाणी पवित्र होते. कीर्तने होय सत्पात्र, कीर्तन करता करता कीर्तन करणारा आणि ऐकणारा देखील सत्पात्र होतो, चांगला होतो. हरी कीर्तने प्राणी मात्र सुशील होती. कीर्तने अवेग्रता घडे, व्यग्रता असते माणसाला सारखी, तो व्यग्रता घेऊनच तिथं जात असतो ऐकायला. पण कीर्तन ऐकल्यानंतर त्याची व्यग्रता काही काळ काविना नष्ट झाली पाहिजे. आणि अशी हळूहळू हळू करता करता मनाला व्यग्रताच येणार नाही, येणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या सहजपणे स्वीकारता येतील अशा तऱ्हेची मनाची तयारी करणं, मन सबल बनवणं, हे सगळा परिणाम या कीर्तन प्रवचनाने झाला पाहिजे. कीर्तने निश्चय सापडे, कीर्तने संदेह बुडे श्रोतया वक्तयांचा. समर्थांनी स्पष्ट सांगितले, श्रोते आणि वक्ते दोघांची व्यग्रता गेली पाहिजे, संदेह मोडला पाहिजे, निर्मळ स्वच्छ मन झालं पाहिजे. सदा सर्वदा हरी कीर्तन ब्रह्मसुत करी जाण, तोच नारद तोच नारायण. नारदाने तेच काम जीवनभर केलेलं आहे. ऐसा कीर्तनाचा अगाध महिमा, कीर्तने संतोषे परमात्मा. कीर्तनाने परमात्म्याला संतोष होतो आणि परमात्म्याला संतोष होणं हेच आपलं ध्येय आहे. कारण परमात्म्याला संतोष झाला म्हणजे तो स्वयमेव आविर्भवती अनुभावयती भक्तान, असं नारदाने म्हटलेलं आहे नारदीय भक्ती सूत्रात. परमात्म्याला संतोष झाला तो आपणहून प्रगट पडतो, भक्ताच्या पुढे येतो आणि स्वतःचा अनुभव त्याला देतो. त्यामुळे सकळ तीर्थे आणि जगतात्मा हरी कीर्तनी वसे, असं म्हणून कीर्तन भजन निरूपणाचा समास समर्थांनी पुरा केला. आणि पुढचा तिसरा समास जो आहे महत्वाचा समास आहे, त्याच्यामध्ये नामस्मरण भक्ती आहे. ज्या काही साधना सांगितल्या जातात त्याच्यामध्ये बहिरंग साधना आणि अंतरंग साधना आहेत, त्याच्यामध्ये नाम आणि ध्यान ही अंतरंग साधन आहे. बरेचसे संप्रदाय नामाचे आहेत, पण नाम घेता घेता घेता पुढे ते आतमध्ये गेलं पाहिजे आणि भगवत दर्शनापर्यंत नेणं पाहिजे. ह्या तऱ्हेनं नामस्मरण किती लोक करतात असं जर म्हटलं तर फारच क्वचित असं सांगावं लागतं. त्याचं कारण पुष्कळ वेळा नाम आपण कशासाठी घेतो आहोत, कशा पद्धतीने घेतलं पाहिजे आणि त्याचा परिणाम काय व्हायला पाहिजे हे जर माहिती नसेल तर 13 कोटी राम जप करून देखील हाताला काही लागलं नाही फारस असं म्हणावं लागेल. त्यामुळे हे देखील नीट जाणत्याकडून समजावून घेतलं पाहिजे. तर नामस्मरण भक्तीवर समर्थाने खूपच छान लिहिलेलं आहे, आपण समजून घेऊयात. आता ऐका विष्णू स्मरण तिसरी भक्ती. स्मरण देवाचे करावे, इथंच थांबलो आपण. कारण आपण देवाचं स्मरण करतच नाही, आपण जे स्मरण करतो ते अखंड संसाराचं, आपला नोकरी धंदा उद्योग, पैसे कसे मिळवावेत, घर कसं बांधावं, आजूबाजूची माणसं काय आहेत, सर्वांना कसं खुश करावं, भगवंताला कसं प्रसन्न करता येईल इकडे लक्ष पाहिजे. आपण सामान्य माणसाला प्रसन्न कसं करावं त्याचं स्मरण आपल्याला अखंड असतं. म्हणून पहिलंच जे तिथं चरण आलेलं आहे तो स्मरण देवाचे करावे असं स्पष्ट समर्थाने म्हटलंय. अखंड नाम जपत जावे, आपण हे नाम जपतो पण भगवंताचं नाही. नामस्मरणे पावावे समाधान. समाधान जर पावायचं असेल तर इतर कुठल्याही ऐहिक गोष्टीने माणसाला समाधान होत नाही, आणखीन आणखीन वाढतच जाते इच्छा. जेवढं मिळतं त्याच्यापेक्षा आणखीन पाहिजे आणखीन पाहिजे,
कुठं थांबायचं हे कळत नाही, त्यामुळे समाधान कधीच मिळत नाही. परंतु नामस्मरणाने ह्या सगळ्या गोष्टीपासून भगवंताच्या दिशेनं वाटचाल सुरू झाल्यामुळे समाधान दिवसेदिवस वाढत जात. दोन बरोबर विरोधी मार्ग आहेत. एक आपण संसाराच्या मार्गाने जोपर्यंत जातो आहे तोपर्यंत समाधान शांती मिळणार नाही. म्हणजे समर्थ सांगतात की नामस्मरणे पावावे समाधान. केव्हा करावं? नित्य नियम प्रातःकाळी माध्यान काळी सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे. नामस्मरणाला वेळ सांगितलेली नाही. कोणत्याही क्षणी अंतरुणावर पडलेलो आहोत, नाम घेता घेता झोपला, मध्ये जाग आलेली आहे, ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळतोय, सहजच नाम घ्यावं. उठताना देखील नामस्मरणातच उठावं. त्यामुळे कुठलीही वेळ त्याला वर्ज्य सांगितलेली नाही. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जेथा मा हृदः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता आपण ऐकूया वसंत बापट यांची गीतरचना, संगीत यशवंत देव यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता. परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
1: आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोते हो, आता ऐकूया बाळ कोल्हटकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव आणि राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत। संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत 18 पुराणातील एक ज्ञानानी परिपूर्ण पुराण, नारद पुराण. वक्त्या श्रीमती कल्याणी नामजोशी. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: हे जे नारद पुराण आहे, हे विष्णू पुराण आहे, त्यामुळे विष्णूंचं स्मरण करून आपण पुराणाला सुरुवात करू.

पुराणांनी वेदाची विचारधारा, कर्मधारा आणि भावधारा प्रवाहित करण्याचं मोठं काम केलं. पुराणांमुळे लोकांच्यामध्ये धर्म पसरला, पुराणांच्यामुळे लोकांना धर्माचं स्वरूप समजलं. आणि अशा प्रकारे त्यांनी असं सांगितलं, पुराणांनी सगळ्यात मोठं जर काही काम केलं असेल तर ते काम असं आहे की वेदांनी यज्ञसंस्था समोर आणली आणि पुराणांनी पूजा पद्धती विकसित केली. पाच देवतांची, शिव, विष्णू, गणपती, सूर्य, देवी, या पाच देवतांच्या म्हणाले उपासना ह्या पुराणांनी लोकांच्या समोर आणल्या. भगवंताचं जे निर्गुण निराकार स्वरूप आहे त्या निर्गुण निराकार स्वरूपाला पुराणांनी सगुण साकार केले आणि त्याच्या पद्धती आपल्यासमोर मांडल्या. ह्या पाच उपासना पंथांच्या बरोबर राम आहे, कृष्ण आहे, नरसिंह आहे, यासारख्या देवतांच्या उपासना पद्धती विकसित केल्या. यथा अभिमत ध्यानाद्वा, ज्याला जे आवडतं ते. हा आमचा धर्म यज्ञप्रधान होता, त्याला पूजाप्रधान बनवलं. वैदिक मंत्र, तंत्र, उपचार आणि त्यांचे क्रियाकलाप, कारण असे वेदांचा क्रियाकर्म इतकं सोपं नाही आहे, पण त्याची पुराणांनी प्रशंसा करून सोप्या पद्धतीने पूजा आणली, अगदी सोप्या पद्धतीने. आणि हे क्रांतिकारक परिवर्तन केलं की पूजा आम्ही गणपतीची करतो आणि मंत्र वेदातले म्हणतो. वेदातल्या मंत्रांना सामान्य उपचार पद्धतीशी जोडण्याचं, समन्वय करण्याचं काम पुराणांनी केलं. आणि त्यांनी म्हटलं की मंत्रपूर्वक हवन केलं, म्हणजे हवन मंत्रांचं केलं पण व्रतांचं अंग म्हणून स्वीकारलं. व्रत केली, आम्हाला सोपी सोपी व्रतं सांगितली की व्रत करा, अनुष्ठान करा, पण त्या अनुष्ठानाच्या बरोबर यज्ञसंस्था निगडीत केली. एक फार मोठं कार्य पुराणांनी वेद आणि समाजाला निगडीत, वेदांचा तत्वज्ञान निगडीत करून देताना, जोडून देताना, त्याचं अभिसरण करताना पुराणांनी त्या दोघांचं संमिश्रण विलक्षण रूपामध्ये केलेलं आहे. आता वेदमंत्रांचा स्वीकार केला पण प्रार्थना आणि स्तोत्रांची निर्मिती केली. अप्रतिम स्तोत्र आणि प्रार्थना त्यांनी समोर उभ्या केल्या. यज्ञसंस्था जिवंत ठेवल्या, टिकवल्या, समृद्ध केल्या. त्याच्याबरोबर भव्य देवता मंत्रांची स्थापना केली, देवतांची मंदिरं उभी केली. संबंध भारतभर आपण पाहाल तर एकापेक्षा एक अशा श्रेष्ठ देवता मंदिरांच्या आपण जर कलाकृती पाहिल्या तर मन थक्क होईल अशी मंदिरं उभी केली. आता प्रत्येकजण यज्ञ करू शकत नाही, आता श्रावण आहे, आम्ही सगळे सत्यनारायण एका प्रत्येकाच्या घरी निदान सत्यनारायण तरी श्रावणात तरी माणूस करतो, हे पुराणांनी उभं केलं. की प्रत्येक माणसाने आपल्या घरी काय करावं, एक उपासना व्रत निर्माण केलं, त्याची कथा निर्माण केली, ती जी कथा आहे ती त्या व्रताबरोबर म्हटली गेली की आता सत्यनारायण हे व्रत आहे, सत्य हाच नारायण आहे. ह्या भावनेतून, म्हणजे वेदाचं सूत्र काय आहे, सत्य, यम, यमामध्ये म्हणजे अपरिवर्तनीय नियम काय आहेत, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य आणि अहिंसा, म्हणजे सत्य अहिंसा ह्या गोष्टी आहेत. त्यातला जो सत्य आहे त्या सत्याला घेतला, जोडला कोणाशी, चतुर्भुज नारायणाशी, विष्णूशी. म्हणजे सत्य हे तत्व आहे, विष्णू हे आम्हाला हवी असलेली सगुण उपासना आहे आणि आमच्या घरात सुटसुटीत शिऱ्याचा नैवेद्य दाखवून आम्हाला तृप्त करणारी पूजा आहे आणि त्या पूजेबरोबर आम्हाला रंजक करणारी कथा आहे. आणि अशा प्रकारे पुराणांनी धर्म समाजामध्ये दृढमूल केलेला आहे. त्यामुळे पुराणांचं वैशिष्ट्य आणखीन एक आहे की पुराणांच्यामध्ये संपूर्ण देवता विज्ञान आहे. देवतेची मूर्ती केवढी असावी, त्या देवतेचे अलंकार कसे असावेत, मूर्तीची स्थापना कशी करावी, प्रत्येक कोणत्या कोणत्या धातूंच्या मूर्ती असाव्यात, त्याचं रूप कसं असावं. आपल्याला माहिती आहे, आपले गोबम देगलूरकर आहेत, आत्ता आपल्या पुण्यामध्ये डेक्कन कॉलेजमध्ये ते काम करतात, आता कदाचित त्याच्यामध्ये निवृत्त झाले असतील, पण ते त्या देवता विज्ञान शास्त्रामधले अत्यंत तज्ज्ञ समजले जातात. अशा तज्ज्ञ व्यक्तींनी याच्यामधला अभ्यास केलेला आहे. मंदिर निर्मिती कशी करावी, धर्मशाळा कशा बांधाव्यात, पाणपोया कशा बांधाव्यात, सगळे पुराणांचे विषय आहेत. व्रतांची निर्मिती केली, उपवास आम्हाला शिकवले. उपवास हा चित्तशुद्धीचा एक भाग आहे आणि चित्ताची शुद्धी करण्याकरता मनुष्याने उपवासाचा अवलंब करावा
हेही आम्हाला पुराणांनी शिकवलं. दानाचं महत्त्व आम्हाला पुराणांनी शिकवलं. दान कसे द्यावेत, कुणाला द्यावेत, श्राद्धादींनी काय होतं, व्रतदानांनी काय होतं हे पुराणांनी शिकवलं. आणि त्यांनी असं सांगितलं की म्हणाले पुराणांची महती आहे. भागवत पुराण रचण्यापूर्वी वेदव्यासानी महाभारत 100,000 श्लोकांची संहिता रचली तरीसुद्धा वेदव्यासांना समाधान झालं नाही. आणि त्यांचं समाधान झालं नाही म्हणून काय रचावं, नारदांनी सांगितलं आता भागवत रचा. ज्यांचं पुराण आम्ही पाहणार आहोत त्या नारदांनी सांगितलं, म्हणाले भागवताची निर्मिती करा. म्हणून भक्तिप्रधान भागवत निर्माण केलं, भगवंताला शरण जा. आणि त्या भावनेतून भक्तीचा उदय हा पुराणातून झाला. आता आपल्या आवडीचे विषय बाकी सगळं जाऊ द्या म्हणाले, पण त्याच्यामध्ये विज्ञान असतं की नाही, कारण विज्ञान असलं तर मानू नाही तर मारणार नाही. आजच्या विज्ञानाने म्हणजे आजच्या मुलांच्याच भाषेत आपण बोलूया की पुराणांशी पंगाच घ्यावा की आम्हाला विज्ञान सिद्ध करून द्या. आम्ही असं म्हणतो पुराणातलं विज्ञानातली एक तरी विद्या तुम्ही सिद्ध करून द्या. तुमच्या विद्येचं काय करायचं पुढे बघू आपण, कारण तुमच्या विद्या आम्ही मांडल्याच आहेत, तुमच्या विद्या आम्हाला साध्यच आहेत, तुमच्या विद्या आमच्याकडे एकेकाळी फार उत्कर्षाच्या स्थितीमध्ये होत्याच होत्या. पण पुराणांनी वर्णन केलेल्या एका तरी विद्येला तुम्ही स्पर्श केला आहे का त्या विद्येचा तुम्ही विचार केला आहे? मी आपल्याला थोड्याशा विद्या सांगते त्यातल्या आणि आजचा विषय आपण थांबवूया. पशुवैद्यकशास्त्राचा विचार पुराणांनी जितक्या खोलवर जाऊन केलेला आहे तितक्या आज जगभरामध्ये पशुवैद्यकशास्त्र इतकं विकसित आपल्याला बघायला मिळणार नाही. दुसरं आयुर्वेद हे शास्त्र आहे की आज जगभर लोक मॅड झाली आहेत त्या आयुर्वेदाकरता. इथून काय वाटेल ते तिकडं गेलं तरी आयुर्वेद आणि हर्बल म्हटलं की घेतात, छाप फक्त हर्बल मारला पाहिजे की सगळे लोक त्या हर्बल करता वेडे आहेत. आणि याच्यामध्ये त्यांनी अनेक वनस्पती शास्त्राच्या बरोबरच अनेक शास्त्रांचा अनेक प्रकारच्या रसायनांचा संयुगांचा विचार मांडला आहे. रत्नपरीक्षा जेमॉलॉजी जगभरामध्ये जितकी विकसित आहे पुराणामध्ये ते शास्त्र विकसित झालेले. वास्तुविद्या आता पुन्हा आम्ही ज्याच्याकरता मॅड झालेलो या वास्तुशास्त्राकरता धडाधड आपले ब्लॉक पाडतायत लोक. पूर्वेचं पश्चिम, पश्चिमेचं उत्तर, उत्तरेचं आग्नेय चालू आहे. ते वास्तुशास्त्र पुन्हा पुराणांच्या मध्ये आहे. सामुद्रिक विद्या आहे. हां, त्याच्यामध्ये सामुद्रिक विद्या कसं माणसाचं जीवन घडेल, मग ती हस्तसामुद्रिक असेल, निरनिराळ्या प्रकारच्या विद्यांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे. धनुर्विद्या आहे. आणि पुराणातल्या अलौकिक विद्या आहेत. त्या अलौकिक विद्यातली एक विद्या त्यांनी सांगितली अनुलेपन विद्या आहे की पायाला त्याचा लेप लावा, थंडीत चाला, उन्हात चाला. कोण पूर्वी चपला घालत होतं, कोण चामडी काढत होतं, कोण चामडी कमवत होतं, त्यांनी सांगितलं की अनुलेपन विद्या आहे. असा एक लेप आहे की तो लेप लावून तुम्ही हिमालयात जा. त्याचं वर्णन केलं आहे, मी आता तेवढं सगळं बारकावेनी आपल्याला सांगत नाही. परंतु तो लेप जोपर्यंत पायाला आहे तोपर्यंत माणसाला त्याचा त्राससुद्धा होत नाही. म्हणजे थंडीचा असो, वाऱ्याचा असो, खालच्या उष्णतेचा असो, दलदलीचा असो. आणि म्हणाले तो लेप जर पायाचा निघून गेला तर मात्र त्याला पुन्हा आमच्यासारखे चामड्याचे पाय राहतील त्यांचे. आणि मग स्वेच्छारूप धारण विद्या त्यांनी सांगितले, जे पाहिजे आहे ते रूप धारण करण्याची विद्या पुराणांनी वर्णन केली. स्कंद पुराणात आहे, ब्रह्मखंडामध्ये आहे. आणि दुसरी वस्त्रग्राम हृदय विद्या, अस्त्रग्राम हृदय विद्या त्यांनी असं म्हटलंय. ही विद्या साध्य झाल्याने अस्त्रांचं रहस्य समजतं. हे अस्त्र कशामुळे तयार झालं, कसं तयार झालं, म्हणजे ही विद्या तर आज आम्हाला शिकली पाहिजे की हा जो ॲटम बॉम्ब आहे हा कशामुळे आम्ही तयार केला आहे, तो जर आम्हाला चार्ज केलेला ॲटम बॉम्ब जर आम्हाला डिस्चार्ज करायचा असेल, त्याला जर न्यूट्रल करायचं असेल, तर ही विद्या आजही आम्हाला आवश्यक आहे. म्हणजे आज आम्ही जे म्हणतो की सर्व देशांच्या मध्ये हे सगळं निर्माण करून सगळ्या जगाला आम्ही विनाशाच्या दरीच्या कडेलोटाला आणलंय, हे सगळं जर घालवायचं असेल तर कुठेतरी ह्याचा मागोवा घेतला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की ही मनूला प्राप्त झालेली, ज्याचं नाव स्वारोचिष मनू आहे, त्या मनूला प्राप्त झालेली विद्या आहे. सर्व भूत ऋत विद्या म्हणाले, प्रत्येक जीव जंतूची भाषा कळते. आमच्याकडे तिथे म्हटलंय की पोपटाची भाषा कळते, कबुतराची भाषा कळते, आम्हाला म्हटलंय काय मारल्यात थापा,
तर त्यांनी सांगितलं नाही ही विद्या आहे आणि या विद्येने अनेक भाषा कळतात. पद्मिनी विद्या भूमिगत धनाची प्राप्ती करून देणारी. रक्षोघ्न विद्या यज्ञाना किंवा कार्याला विघ्न आणणाऱ्याचा नाश करणारी विद्या. जालंधरी विद्या वाल्मिकिनी कुशलवांना दिलेली आहे ती विद्या. त्याचं त्या विद्येचं स्वरूप काय आहे त्याचं वर्णन केलेलं नाही आहे, पण ही विद्या कुणी कुणाला दिली आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. नंतर पराबाला विद्या ह्या विद्येनी म्हणाले अर्जुनाला त्रिपुर सुंदरीनी दिलेली विद्या आहे. त्यामुळे अर्जुनाला 11व्या अध्यायापर्यंत आपण पाहतो तो विश्वरूप दर्शन घडवलं तरी अर्जुनाला कृष्ण समजत नाही, पण अर्जुन म्हणतो मला केव्हा तरी कृष्णाचं स्वरूप कळू दे म्हणून त्या त्रिपुर सुंदरीनी त्याला ही विद्या दिली आणि त्याला कृष्णाचं यथार्थ रूप यथार्थ दर्शन घडलं असं वर्णन केलं आहे. वशीकरण विद्या अशा प्रकारच्या अनेक विद्यांचं वर्णन आहे. अष्टादश पुराणांनी यश शृणोती नरोत्तम कथदियेवा विधानेन नेह भूयस्स जायते. जो नरश्रेष्ठ 18 पुराणं ऐकतो किंवा सांगतो आणि त्याचा विधिविधानासह जर त्यांनी त्याचा उच्चार केला तर त्याचा जन्ममरणाचा फेरा चुकेल हे दुसरं त्यांनी त्या ठिकाणी त्याचं फल म्हणून सांगितलेलं आहे. आता फल सांगताना आणखीन काही गोष्टी पुढे मांडल्या आहेत. तिथे त्यांनी असं म्हटलं आहे जो पुराण सांगतो तो पुराणिक आहे, तो सात्विक असावा, तो सच्छील असावा. त्या पुराणिकाकरता आपल्याकडे हे जे सिंहासन आहे हे खरं म्हणजे पुराणिकांच्यामधूनच समोर उभं राहिलेलं आहे आणि पुराणिकांच्याकरता चांगलं आसनं द्यावं, त्यांना उच्चासनावर बसवावं, त्यांच्याकडून पुराण श्रवण करावं. आणि हे पुराण श्रवण करत असताना आपल्याला काही काळ सांगितला आहे, काळाच्या मर्यादा पण आहेत. म्हणजे आपल्या पुढे मांडायचं तर चातुर्मास पुराण जर सुरू करायचं असेल तर दशमीला सुरू करायचं, आषाढी दशमीला ते पुराण सुरू करायचं आणि कार्तिकी पौर्णिमेला ते संपवायचं, म्हणजे चातुर्मास पुराणाचा तो काळ योग्य होतो. दुसरं असं की वर्षभर पुराणं सांगितली जातात, देवळादेवळांच्यामधून त्या त्या देवतेची पुराणं सांगितली जातात. आता अशाच प्रकारे पुराणांच्या संदर्भामध्ये आपल्याला आणखीन काही सांगायचं तर अलीकडच्या काळामध्ये भागवत कथा म्हणजे भागवत महापुराण सांगण्याचा प्रघात पुष्कळ आहे. बाकीची पुराणं सांगण्याचा प्रघात आता पुष्कळसा कमी झाला आहे, नाहीतर पूर्वी प्रत्येक देवळामधून त्या त्या देवतेचं पुराण वर्षभर चालू असे आणि लोक ते पुराण ऐकत असत. आता पुराणाच्या करता बाकीचा जो विधी की भागवत असेल तर पुराण सांगितलं तर त्या पुराणाचं ते आसन कुठे ठेवावं, तसंच त्या पुराणाचा सत्कार कसा करावा, त्या पुराणाचा आदर कसा व्हावा, अशा अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. जसं भागवत पुराण झाल्यानंतर सामान्यतः सिंहासन दिलं जातं चांदीचं नाहीतर सोन्याचं, असे अनेक प्रत्येक पुराणांच्याकरता काही काही विधी आहेत. त्या सगळ्या विधींच्या मागे एक आपल्याकडचं कृपा करून सगळ्यांनी आपले मोबाईल सायलेंटवरती ठेवावेत आपल्या आणि नाहीतर सरळ मागे बसावं आणि बाहेर जावं. तर पुराणांच्या बाबतीमध्ये असं आहे की त्या पुराण ऐकलं की त्याचं फल श्रवणाचं म्हणून त्या ब्राह्मणाचा सत्कार करावा म्हणून त्याला दक्षिणा द्यावी वगैरे वगैरे, म्हणजे त्या पुराणिकाला हे जे सगळं लिहिलेलं आहे त्यावरती आपल्या समाजामध्ये एक मोठा आक्षेप आहे. तो आक्षेप असा आहे की या ब्राह्मणांच्या करता त्यांनी आपली सोय करून घ्यायची म्हणून ही सगळी फलं लिहिली आहेत. म्हणजे ही जी सगळी पुराणं आणि त्याच्या शेवटी लिहिलेली फलं आहेत ही त्या ब्राह्मणांनी घुसडली आहेत, कारण त्यांना लोकांच्याकडून काही पाहिजे आहे आणि आपल्या उदरनिर्वाहाचं साधन पाहिजे. आता हा आक्षेप घेणारे जे लोक आहेत ते सगळे आपल्या आयुष्यामध्ये ज्या पद्धतीने पैसे मिळवतात आणि पैसे मिळवण्याकरता ज्या प्रकारची खरीखोटी धडपड करतात तेच असा विचार करू शकतात. आपण काल पुराणांच्या श्लोकांची संख्या पाहिलेली आहे, 12-12 हजार, 15-15 हजार, 50-50 हजार, 36 हजार, एकेका पुराणाची संख्या आहे. आणि पुराणिक काही एक पुराणाचा अभ्यास करत नाही, एकेका पुराणिकांचा जवळजवळ 5-5, 6-6 पुराणांचा अभ्यास असतो. भागवत पुराण तर असं आहे
की आपल्याकडे असं म्हटलं जातं की विद्वानाची परीक्षा भागवतात होते. काल तर आपण बघितलंच, व्यासांनी सगळ्या वेदसंहितांचं सुसूत्रीकरण केलं, व्यासांनी सगळ्या षडदर्शनांच्यावरती भाष्य व्यासांचं आहे. पाहिलं आपण काल पुराणं भाष्यांनी लिहिली, पुन्हा सूतांची परंपरा निर्माण केली, वेदमंत्रांची परंपरा या पैल वैशपायन आदी ऋषींच्या मधून ती निर्माण केली, पुन्हा ब्रह्मसूत्र लिहिली, ती परंपरा निर्माण केली वेदांताची, ती तर साक्षात शुकाचार्यांना दिली. सर्व परंपरा व्यासांच्यापासून निर्माण होऊनसुद्धा व्यासांना भागवत पुराण लिहावं असं वाटलं आणि त्याकरता त्यांनी भागवत पुराणाची रचना केली. त्या

कोणत्याही ग्रंथामध्ये कोणत्याही पुराणामध्ये पुराणिकाला फलश्रुती म्हणून काय द्यावं हे जे सांगितलं आहे ते त्या पुराणिकाला पैसे पाहिजेत म्हणून ब्राह्मणांनी लिहिलेलं नाही आहे. जोपर्यंत आमच्या समाजामध्ये बुद्धिमंतांचा व्यासंगी लोकांचा व्युत्पन्न पंडितांचा आदर करावा सत्कार करावा ही भावना जोपर्यंत टिकून राहील तोपर्यंत अशा प्रकारची वक्तव्ये ह्या समाजामध्ये होणार नाहीत. जी मंडळी अशा प्रकारची वक्तव्ये आमच्या समाजामध्ये करतात त्यांना त्यांच्या पांडित्याचा सत्कार आणि सरकारी पुरस्कार मिळावेसे वाटतात, परंतु समाजामध्ये अयाचित वृत्तीनी समाज चालवण्याकरता समाजाला मार्गदर्शन करण्याकरता जी मंडळी कार्य करतात त्यांना मात्र स्वेच्छेने काही देऊ नये ही जी भावना आहे ही फार शोचनीय आहे. आणि दुर्दैवाने या पुराणांच्यामध्ये दिलेल्या ज्या फलश्रुती आहेत त्या ब्राह्मणांच्या हापापलेल्या वृत्तीतून आलेल्या नाही आहेत. ब्राह्मणांना काहीतरी मिळावं म्हणून ब्राह्मणांनी लिहिलेलं नाही आहे. कोणतंही पुराण कुठल्याही सोम्यागोम्या ब्राह्मणांनी लिहून त्याची फलश्रुती दिलेली नाही आहे. आणि जर असं एक टक्का कुणाला त्याच्यावर आरोप करायचा असेल की व्यासांनीच हे मुद्दाम ब्राह्मणांचं जीवन बरकाण असं आहे, ब्राह्मणांकरता काय विचार ह्या समाजामध्ये निर्माण होतील आज तर काही आपण सांगू शकत नाही. त्यामुळे जर कुणाच्या मनात असं आलंच की व्यासांना ब्राह्मणांचं बरं चालावं म्हणून जर त्यांनी हे लिहिलं आहे तरही व्यासांचं काही चुकलेलं नाही आहे. कारण समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या माणसाला सुद्धा पोट असतं आणि त्यालाही प्रपंच असतो, त्याच्याकरता हे दिलं पाहिजे. इतक्या क्षुद्र वृत्तीतून व्यासांनी लिहिलेलंच नाही आहे. समाजाला दानाची सवय असावी, समाजानी अयाचित वृत्तीनी राहणारी माणसं शोधून काढावीत आणि त्या समाजाने त्यांना आश्रय द्यावा या बुद्धीतून ते लिहिलेलं आहे. ही बुद्धी ज्याला समजत नसेल ते त्याचं दुर्दैव आहे, ते व्यासांचं नाही आहे. दुसरं आपल्यापुढे मांडण्याचा एक विषय आहे तो म्हणजे असा आहे की समाजामध्ये ह्या अशा प्रकारच्या फलस्वरूपामध्ये ज्यांना काही दिलं जातं किंवा त्याचा जेव्हा अशा प्रकारे उच्चार केला जातो मनुष्याला तो जे कमावतो त्या कमावल्या जाणाऱ्या त्याच्या सगळ्या पैसा स्थावर जंगम ह्या सगळ्यामध्ये तो एकटा नाही कमवत. तो आपल्याकडे एक सूत्र आहे वैदिक परंपरेचं की ही सगळी जी सृष्टी आहे ती परस्परांच्या आश्रयाने चालते आणि त्यामुळे सगळ्यांचा एकमेकांवर आश्रयत्व आहे. आमचं घर चालतं काय आम्ही घर चालवत नाही, आमचं जीवन चालतं काय आम्ही जीवन चालवत नाही, आम्हाला वस्त्र नेसण्याकरता आम्ही आमचं वस्त्र विणत नाही, आम्हाला धान्य खाण्याकरता आम्ही आमचं धान्य उत्पन्न करत नाही, आम्हाला ज्या घरात राहतो आम्ही त्या घराकरता ज्या म्हणजे आम्हाला जो आसरा पाहिजे आहे त्या आसऱ्याकरता ते घर आम्ही निर्माण करत नाही. एका जीवाने आपल्या जगण्याकरता स्वतः आपल्याकरता काय केलं आहे आणि समाजाने त्याच्याकरता काय केलं आहे हा जर विचार केला तर करणारा समाज अधिक आहे, माणूस आपल्या स्वतःकरता करणारा कमी आहे. आणि आज तर आमचा शहरातला पोशाखी समाज त्यांनी आपली कुटुंब व्यवस्था अधिकाधिक आउटसोर्सिंगच्या मॅनेजमेंटवरती बेतलेली आहे. आमच्या घरात आम्ही झाडत नाही, आमच्या घराची स्वच्छता आम्ही करत नाही, आमचं धुणं आम्ही धुत नाही, आमची भांडी आम्ही घासत नाही, आमचा स्वयंपाक आम्ही करत नाही, आमची बाहेरची कामं आम्ही करत नाही, आमचं इन्कम टॅक्सचं काम कोणी बघतो, आमच्या पैशाच्या वेल्थ मॅनेजमेंटचं काम कोणी बघतो, आमची बाहेरची कामं कोणी बघतात, आमच्या स्वतःच्या वाहनांकरता सुद्धा माणसं नेमलेली असतात की बाबा तू येत जा आमचं हे मेंटेन करून जा, आमचं घर आहे दर महिन्याला यायचं मेंटेन करून जायचं. अरे घरातल्या प्रत्येक कामाचं आजच्या मॅनेजमेंटप्रमाणे आउटसोर्सिंग आहे, सगळं आउटसोर्स केलेलं आहे. या जगामध्ये ह्या परिस्थितीमध्ये मनुष्याला विद्येची किंवा गुणांची कदर ही गोष्ट प्रोफेशनल लेव्हलवरच्या लोकांना समजू शकत नाही. म्हणून काल आपण जे म्हटलं ना की पुराणांनी जो संस्कार केला आहे तो संस्कार कशाचा केला आहे, त्यांनी सांगितलं ही भूमी कर्मभूमी आहे, बाहेरचे सगळे देश बाहेरच्या सगळ्या भूमी ह्या भोगभूमी आहेत, ह्या भूमीमध्ये कर्मभूमी म्हणून काय करायचं काय केलं जातं ते कसं करावं कोणत्या स्वरूपात असावं हे शिकवणारं हे पुराण आहे. आणि त्यांनी सांगितलं

पुराणिक रोज पुराण सांगतो, पण पुराणाचा अनाध्यायाचा दिवस आहे आणि पुराणाचा अनाध्यायाचा जो दिवस आहे तो द्वादशी आहे. द्वादशीला पुराण सांगत नाही, कारण आपण काल बघितलं त्याप्रमाणे हा जो रोमहर्षण नावाचा सूत आहे त्या सूताचा वध बलरामानी केलेला आहे, तो द्वादशीला केला आहे. आणि एका पुराणिकाचा वध त्या तिथीला झाला म्हणून पुराणाचा अनाध्याय द्वादशीला असतो, आणि हा एक पुराणांचा अलिखित नियम आहे. बाकी आपल्याला आणखीन पुराणांच्याविषयी काही मांडावं असं मला वाटत नाही. मी आपल्याला म्हटलं त्याप्रमाणे हे जे नारद पुराण आहे हे नारद पुराण वैष्णव पुराण आहे. पुराणामध्ये सुद्धा मांडून ठेवलेलं आहे की जो श्रद्धावान आहे त्यांनी ऐकावं.

श्रोते हो, आत्ताच आपण श्रीमती कल्याणी नामजोशी यांच्या ओघवत्या वाणीतून ऐकलत नारद पुराण. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। चळंब्याहून स्वामी जे अदृश्य झाले ते क्षणार्धात मंगळवेढ्याला परत आले। स्वामी काही दिवस गावात नव्हते, त्यामुळे त्यांचे भक्त उदास झाले होते। परंतु स्वामी पुन्हा गावात अवतीर्ण झाल्यावर गावाला दिवाळीचा आनंद झाला। लोकांनी अंगणात रांगोळ्या घातल्या, गुढ्या उभारल्या, स्वामींच्या भोवती गाव पुन्हा जमा झाला। स्वामी औदुंबराखाली आसन मांडी घालून बसले। स्वामींच्या पाठोपाठ स्वामींचे परमभक्त वेद संपन्न परशुराम भट सुद्धा मंगळवेढ्यात आले। चळंबे गावातला चमत्कार त्यांनी गावकऱ्यांना सांगितला तेव्हा गावकऱ्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही। स्वामींनी चळंबे इथे श्री गणेशाच्या रूपात सर्वांना दर्शन दिलं ही बातमी सर्वत्र पसरली। आता लोकांच्या झुंडीच्या झुंडी स्वामींच्या दर्शनाला येऊ लागल्या। स्वामी परमेश्वराचे अवतार आहेत ही बातमी सर्वत्र पसरली होती। मंगळवेढ्यात स्वामींनी एक तप मुक्काम केला। ह्या 12 वर्षात दत्त जयंतीला स्वामी श्री दत्तावतारात भक्तांना प्रत्यक्ष दर्शन देत होते। दत्त जयंतीला तर आजूबाजूच्या गावातून लोक प्रचंड संख्येने येत असत, स्वामींचा जय जयकार करीत। ह्या काळात स्वामींनी हजारो लोकांची दुःख दूर केली, असाध्य रोग बरे केले, कित्येकांना दारिद्र्याच्या गच्च मिठीतून सोडवलं, सर्वांची संकट दूर केली, लोकांच्या जगण्यात चैतन्याच्या बागा फुलवल्या। एके वर्षी अवर्षण पडलं, पावसाचा एक थेंब काही पडला नाही, नांगरलेल्या जमिनींना तडे गेले, सगळे शेतकरी स्वामींकडे गेले आणि त्यांनी स्वामींना साकडं घातलं। स्वामींनी फक्त आकाशाकडे पाहिलं आणि त्या क्षणी आकाशात काळे भोर ढग जमा झाले आणि पावसाच्या धारा कोसळू लागल्या। सर्वत्र आनंद दाटून आला, पिकं तरारून आली, चहूकडे पाणीच पाणी फेसाळून आलं। स्वामींच्या अस्तित्वाची फलनिष्पत्ती म्हणजे कोसळलेला पाऊस। स्वामींनी असे शेकडो चमत्कार केले, लोकांना संकटातून वाचवलं आणि एक तप पूर्ण झाल्यावर एका पहाटे मंगळवेढा सोडलं आणि अचानक पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या दर्शनाला आले। भीमेला महापूर आला होता, स्वामी प्रवाहावरून चालत आले आणि पंढरी रायासमोर उभे राहिले। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, प्रत्येकाला परमेश्वरी दर्शनाची ओढ आहे। प्रत्येकाला वाटतं की परमेश्वराची भेट व्हावी, परंतु त्याचं कारण काय? तर प्रपंचातल्या अडचणी त्याने सोडवाव्यात, मार्ग दाखवावा। ज्याने प्रपंच मांडला आहे त्याला दुःखमुक्त आयुष्य हवं आहे आणि प्रपंचात दुःखाचे गडद वेढे पडतात हे सत्यच आहे। परंतु परमेश्वराची प्राप्ती प्रापंचिक तिढे सुटावेत ह्यासाठी व्हावी की त्याच्या दर्शनाची मला विलक्षण ओढ आहे ह्यासाठी व्हावी हे तुम्ही एकदा ठरवा। तुम्हाला त्याला केवळ आनंदासाठीच पाहायचं आहे ही अवस्था झाली असेल तर तुम्ही खरे भक्त आहात, एवढंच मी म्हणेन।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता। भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।